सुप्रभात श्रोते हो, एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौदिनांक 30 वैशाख 1948 अर्थात 20 मे 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या या प्रसारणसभेत मी वैशाली नांदगावकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करत आहोत मंगल ध्वनीनं.

0: दूसरा एआई संचालित इंटरैक्टिव होलो बॉक्स होगा। आईपीएल क्रिकेट में राजस्थान रॉयल्स ने लखनऊ सुपर जायंट्स को 7 विकेट से हरा दिया। इस जीत के साथ राजस्थान की प्लेऑफ में पहुंचने की संभावना बनी हुई है। पहले बल्लेबाजी करते हुए लखनऊ सुपर जायंट्स ने निर्धारित 20 ओवर में 5 विकेट पर 220 रन बनाए। जवाब में राजस्थान रॉयल्स ने 5 गेंद शेष रहते ही लक्ष्य हासिल कर लिया। वैभव सूर्यवंशी ने 93 रन की शानदार पारी खेली, उन्हें प्लेयर ऑफ द मैच चुना गया। प्रतियोगिता में आज कोलकाता नाइट राइडर्स का मुकाबला मुंबई इंडियंस से होगा। ये मैच कोलकाता में शाम 7:30 बजे से शुरू होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बैंड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतेहो, चांगले विचार ऐकल्यामुळे आपण प्रगल्भ होतो आणि आयुष्यात अचूक निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात तयार होते। याच अनुषंगानं चांगल्या विचारांचं अमृत देणाऱ्या अमृतधारा या कार्यक्रमात ऐकूयात दातृत्व याविषयी डॉ वासुदेव मुलाटे यांनी लिहिलेले विचार।
2: दान करणं ही एक पवित्र आणि माणसाच्या मनाचा मोठेपणा व्यक्त करणारी कृती आहे। दान करण्यासाठी माणसाच्या ठिकाणी क्षमता आणि आंतरिक ऊर्जाही असावी लागते। जो दान करतो त्याला आपण दाता म्हणतो। दातृत्व ही त्याची वृत्ती असते। अशी वृत्ती असणारा दाता त्याच्याकडे कुणी याचना करण्याची वाट पाहत नाही। तो स्वतः आपल्या मनानं गरजवंताची गरज ओळखून त्याला उपयोगी होईल असं दान करतो। काही लोक हे आपल्या प्रसिद्धीकरता, मोठेपण मिरवण्याकरता, मोठा गाजावाजा करतात, पण काही असेही दाते असतात की जे आपण दान केल्याची वाच्यताही करीत नाहीत। त्यांना ते आवडत नाही। त्यांना प्रसिद्धीपेक्षा स्वतःच्या मनाचं समाधान, आनंद फक्त हवा असतो। अशा दानाला आपण गुप्तदान असंही म्हणतो। अर्थात कोणतंही दान हे निरपेक्ष आणि निरीच्छ भावनेनं केलं पाहिजे। आपण एखाद्याला किंवा गरजवंताला दान म्हणून जेव्हा काही देतो तेव्हा आपण कुणाला तरी उपकृत करीत आहोत ही भावना असता कामा नये। परंतु मनाचं असं औदार्य फारच थोड्या लोकांच्या ठिकाणी असतं। औदार्य हा गुण माणसाच्या उन्नत आणि स्नेहार्द वृत्तीचं लक्षण आहे। अशा माणसाच्या ठिकाणी त्याग आणि क्षमता यांचं मनोज्ञ दर्शन घडतं। दातृत्व ही सामाजिक कार्याची, समाजसेवेची किंबहुना मानवता संवर्धित करणारी विशाल वृत्ती आहे। समाजाचं योग्य संतुलन राहण्याकरता आणि त्याचे आर्थिक मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी निरपेक्ष दान करणाऱ्या दात्यांची आवश्यकता असते। कुणाकडून काही घेण्यापेक्षा देण्यामध्ये जो आनंद आहे तो केवळ शब्दातीत असतो। मनाचं असं औदार्य फारच थोड्या लोकांच्या ठिकाणी असतं। औदार्य हा गुण माणसाच्या उन्नत आणि स्नेहार्द वृत्तीचं लक्षण आहे। अशा दात्याच्या ठिकाणी त्यागाची भावना प्रबळ स्वरूपात असते। असा त्याग आणि क्षमता यामधून दात्याचं दातृत्व अधोरेखित होतं। दान हे सत्पात्री असलं पाहिजे असं म्हणतात। याचा अर्थ दान प्राप्त करणारी व्यक्ती ही योग्य आणि दानाचा सदुपयोग करणारी, दाता आणि समाज यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव जपणारी असावी। आपल्या नित्याच्या व्यवहारात दानासंबंधानं पुराणातील राजा हरिश्चंद्राचा उल्लेख हा आवर्जून येतो। जेव्हा दानाचे प्रसंग उद्भवतात तेव्हा राजा हरिश्चंद्राच्या ठिकाणी असलेल्या दातृत्वाचा गौरवपूर्ण शब्दात संदर्भ दिला जातो। एवढं त्याच्या दातृत्वानं त्याला अजरामर करून ठेवलं आहे। परंतु आपल्या दातृत्वामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना क्षणात प्राप्त झालेलं दारिद्र्य आणि निर्वासितपणाची त्याची ही कथा कुणाही सुहृदय माणसाचे डोळे ओले करते। दातृत्व ही उच्च कोटीची वृत्ती आहे। समाजाचं योग्य संतुलन राहण्याकरता आणि त्याचे आर्थिक मानसिक आरोग्य

0: सांभाळण्याकरता निरपेक्ष दान करणाऱ्या दात्यांची आवश्यकता असते. दान हे केवळ आर्थिक किंवा वस्तू स्वरूपातच करता येतं असं नाही. अर्थात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदतीचा हात देऊन त्यांचं सबलीकरण करणं ही सुद्धा आर्थिकदृष्ट्या सबल असणाऱ्या धनिकांचं कर्तव्यच आहे. आणि असं कर्तव्य मानण्याच्या भावनेतूनच दातृत्व अवतरत असतं.
1: अमृतधारा या कार्यक्रमात दातृत्व याविषयी डॉ वासुदेव मुलाटे यांनी लिहिलेले विचार आपण ऐकलेत. वाचनस्वर नितीन देशपांडे यांचा होता. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
3: ताई नोकरी मिळाली.
4: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
3: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
4: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
3: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
4: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
3: पण ताई,
4: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
3: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
5: आरबीआय म्हणते
6: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
1: श्रुती हो, आनंद घेऊयात. भक्तिरसाचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

श्रुतीहू राम आणि कृष्ण या नावात संपूर्ण परिब्रह्माचा महिमा सामावला आहे. राम हे श्री विष्णूचे सगुण रूप आणि कृष्ण हे अवतार रूप. या नावाचा सतत जप केल्यानं आपण साक्षात परमात्म्याशी जोडले जातो आणि आपल्याला कायम भगवंताचं स्मरण राहतं. गोविंद, नारायण, हरी ही देखील त्या परमात्म्याचीच नावं. चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूयात भगवंताच्या या नामस्मरणानंच.

0: अजित कडकडे यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत पांडुरंग दीक्षित यांचं होतं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
0: श्रुती हो, आपल्या शरीरावर आपल्या मनाचं नियंत्रण असतं. आता हेच बघा ना, आपलं मन जेव्हा प्रसन्न असतं तेव्हा आपल्या हातून खूप चांगली आणि अवघड कामं देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जातात. पण जर मन उदास असेल तर आपण काहीही करू शकत नाही. आयुष्यातील अनेक दिव्य या मनाच्या शक्तीवरच तर आपण पार पाडू शकतो. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत कमलाकर भागवत यांचं होतं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182. नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
0: श्रुती हो, विठ्ठलाला भक्त माऊली संबोधतात कारण आईच्या वात्सल्याची ओब भक्ताला विठ्ठलाच्या सान्निध्यात मिळते. प्रपंच करताना जेव्हा भक्त थकतो, त्याला ताण येतो, तेव्हा विठ्ठलाच्या नुसत्या स्मरणानंही

त्याला मानसिक शांती मिळते। म्हणून तर तो माऊली चरणी प्रार्थना करत असतो की तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करू काम।

0: गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. स्वरणी संगीत सुधीर फडके यांचा होता.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: श्रुती हो, सजीवांच्या सहजीवनामध्ये शांतीचं खूप महत्व आहे. किंबहुना शांती असेल तरच सजीव आपलं सहजीवन योग्य प्रकारे व्यतीत करू शकतील. केवळ बाह्य शांतीच नाही तर अंतर्गत शांती देखील तितकीच महत्वाची आहे. कारण आपलं अंतरंग शांत असेल तर विनाशक असे विचार आपल्या मनाला स्पर्श देखील करू शकणार नाहीत. भगवान गौतम बुद्धांनी या शांतीचं महत्व जाणलं होतं आणि म्हणूनच त्यांनी अखिल जगताला शांततेची शिकवण दिली होती. परंतु आजची अस्थिर परिस्थिती पाहता या शांतीदूताचा पुनश्च अवतार घेण्याची गरज प्रकर्षानं जाणवत आहे. असं शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे. पण या शांतीदूताचं स्मरण करून त्यांची शिकवण पुन्हा एकदा आचरणात आणण्याचा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो, नाही का?

0: जयश्री बेलसरणी सहकार यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
0: श्रोतो, संत कबीरांचे दोहे म्हणजे भक्ती आणि तत्वज्ञान यांचा अनोखा संगम. त्यांच्या दोह्यांनी भक्तीचा प्रवाह तर वाहता ठेवलाच, पण त्यासोबतच सामान्य माणसांचं प्रबोधन देखील केलं. दुःख मे सुनिरण सब करे, सुख मे करे न कोई, जो सुख मे सुनिरण करे दुःख काहे को होय, यासारख्या त्यांच्या रचना जीवनाचं तत्वज्ञान सांगतात. तर दुर्बल कोणा सताइये, जाके मोठी हाय, बिना जीव के श्वास असे लोक भसम हो जाय, यासारख्या त्यांच्या रचना समानतेची शिकवण देतात. आनंद घेऊयात संत कबीरदास यांच्या अशाच नितांत सुंदर रचनेचा.

लक्ष्मी शंकर यांच्या स्वरात संत कबीरदासांची रचना आपण ऐकलीत. संगीत मुरली मनोहर स्वरूप यांचं होतं. श्रोतेहो, देशभक्तीला ईश्वर भक्ती इतकंच स्थान आहे, कारण हा देश आपला देवस्थ आहे, तो आहे म्हणूनच आपलं अस्तित्व आहे असं म्हणताना आपला ऊर कसा अभिमानानं भरून येतो नाही का? कारण जगाच्या पाठीवर अत्यंत महान संस्कृती असलेल्या भारत देशामध्ये आपला जन्म झाला आहे, त्यामुळे आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्यासाठी देशभक्तीची भावना ही मनात कायम जिवंत असायला हवी.

0: ऐकलीत संगीती यशवंत देवी यांचं होतं. श्रोतेहो, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम.
1: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
5: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
4: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
5: मग योग्य नंबर
4: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
5: तुम्ही तर वाचवलं ताई.
4: कामापासून नाही.
6: RBI म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
7: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, MGM, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर. आज आपण घरगुती धान्य साठवणूक, काळजी व उपाय या अत्यंत महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. घरामध्ये साठवलेलं धान्य म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कडधान्य ही योग्य प्रकारे जपली नाहीत तर कीड, बुरशी, उंदीर व आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. यामुळे योग्य साठवणूक पद्धती आणि काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मित्रहो, ही गोष्ट केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर घराघरातील प्रत्येकासाठी आवश्यक आहे, कारण घरगुती धान्य साठवणूक हा एक असा विषय आहे जो प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे. म्हणून आपल्या घरातील आणलेलं धान्य साधारणपणे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनुसार हे प्रत्येक घरी वार्षिक धान्य हे आपण खरेदी करत असतो. परंतु धान्य घरी आणल्यानंतर ही जी काही आणलेलं धान्य आहे हे कसं सुरक्षित ठेवता येईल, तर त्याच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी त्याचा आपण आजच्या या भागामध्ये माहिती घेणार आहोत. याच्यामध्ये घरगुती धान्य साठवणुकीचं महत्व म्हणजे अन्नधान्याची नासाडी ही आपण टाळली पाहिजे, कीड आणि रोगापासून त्याचं संरक्षण केलं पाहिजे, दीर्घकाळ सुरक्षित साठवणूक केली पाहिजे, घर खर्चामध्ये बचत हा सुद्धा साठवणुकीमधला एक महत्वाचा भाग आहे. धान्य खराब होण्याची जी कारणं आहेत याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त आर्द्रता, उष्ण तापमान आणि त्यात येणारी कीड, बुरशी किंवा उंदीर आणि इतर, तर या सर्व बाबी ह्या धान्य खराब होण्यासाठी महत्वाची कारणं आहेत. म्हणून धान्य साठवणूक म्हणजे बाजारातून आपण अन्न धान्य आणल्यानंतर साधारणपणे 12-14% याच्यामधली आर्द्रता आपण ठेवली पाहिजे. म्हणजे सामान्यपणे 2-3 दिवस आपण उन्हामध्ये जर अन्न धान्य ठेवलं तर वाळवलं तर नक्कीच आपण अन्नधान्य सुरक्षित ठेवू शकतो. याच्यामध्ये ह्या व्यतिरिक्त स्वच्छता, साठवणुकीची जी भांडी आहेत, जी जागा आहे, ती पण आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. जुने धान्य व कचरा हा काढून टाकला पाहिजे. पूर्वी वापरत असणारी आपण जी काही भांडी आहेत ती स्वच्छ करून घ्यावीत, ज्यामध्ये जिथे कुठे प्रादुर्भाव असेल तर ती पण आपण प्रादुर्भाव असलेली भांडी किंवा पोती ही वापरली गेली नाही पाहिजेत. तुटलेले, खराब झालेले धान्य हे वेगळे करावे म्हणजे चाळणी करावी घरातल्या घरात. घरगुती साठवण संरचना ह्या वापराव्यात म्हणजे यामध्ये धातूचे भांडे, प्लास्टिकचे ड्रम, मातीच्या भांडी, गोणी इत्यादी साधनांचा स्वच्छपणे वापर करावा आणि नियंत्रणाच्या बाबतीत निंबोळीसारख्या घटकांचा वापर करावा. साठवणुकी दरम्यान दर 15-20 दिवसांनी तपासणी करावी. कीड दिसल्यास त्वरित उपाययोजना करावी. धान्य कोरडे ठेवावे आणि अशा पद्धतीने आपण निश्चितपणे अन्न सुरक्षितपणे साठवून ठेवू शकतो

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छवास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात. मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियान बंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधर बंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं. महाबंध, वरील तीनही बंध एक साथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुफ्फुसे कार्यक्षम होतात. सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात. विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे. रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसार क्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, घोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
0: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग

आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत, तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा, ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, ज्या दिवशी आपण सगळीजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलाला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळे ते कमी करतं आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला, यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोतेहो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी. 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
0: श्रुतीवता प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पोडवाल यांचं होतं. श्रुती ओपणिकेत आहात डॉ परीक्षित फेगडे गीतांजली सुमधून मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अनुराधा पुडवल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शिरीष देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांचं होतं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रुतीहो डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
3: इतकी काय घाई होती
2: अग.
3: आणि छोटी
2: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
2: शुभ बोला हो.
3: काय
6: RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
8: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा. आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा. NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा.
9: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
8: बिल्कुल सही आत्मा मलिक NDA एकेडमी 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
10: विजिट आत्मा मलिक online.com.
11: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती। घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे चार कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. मोटेगावकर याच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांकडून पर्दाफाश. चार संशयितांना अटक. डॉ गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या. आणि पुढील दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं चार कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान ओबीसी समाजाचा विकास हा राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीनं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ओबीसी समाजाच्या विकासासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात तीन विद्यार्थ्यांच्या घरांवर काल छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणी सीबीआयनं लातूर इथं आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी कोचिंग क्लासमधल्या कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी सुरू केली आहे. मोटेगावकर याच्या 12वीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं काल लातूर इथं आरसीसी क्लासेससमोर निदर्शनं केली. मोटेगावकर संचलित आरसीसी क्लासच्या 1,000 विद्यार्थ्यांकडून घेतलेलं शैक्षणिक शुल्क परत करण्यात यावं आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काल सुमारे 90 पैसे प्रतिलिटर वाढ करण्यात आली. एका आठवड्याहून कमी काळात झालेली ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे आता मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रतिलिटर झालं आहे. 4 वर्षांहून अधिक काळानंतर ही दरवाढ झाली आहे. इराणचं युद्ध आणि होरमुझ समुद्रधुनी बंद होणं यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जगभर झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुणे विमानतळावरून 3 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते पुण्याहून आसामच्या गुवाहाटी इथं जाण्याच्या प्रयत्नात होते. मागच्या 10 महिन्यांमध्ये पुण्यातून 97 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: महसूल मंडळात।
1: अधिक परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या सायबर पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चार संशयितांना अटक केली। सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून थेट वसई इथं सुरू असलेलं बनावट कॉल सेंटर देखील उघडकीस आणलं। वेगवेगळ्या बँक खात्यांमधील तब्बल 1,19,00,000 रुपये गोठवून ते फसवणूक झालेल्या तरुणाला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं आहे। या अभियंत्याची तब्बल

मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अभियंत्याची तब्बल 3,14,99,891 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक तसंच खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ गनी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 तारखेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ गनी पटेल यांनी खुलताबादच्या चिस्तिया महाविद्यालयात इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय सामाजिक साहित्यिक आणि सहकार क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. संत साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ कुमुद गोसावी यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. डॉ गोसावी या मूळ छत्रपती संभाजीनगरच्या रहिवासी होत्या. त्यांनी अनेक भारतीय संतांची चरित्रे लिहिली असून पैठणच्या संत एकनाथ महाराजांवर त्यांचा विशेष अभ्यास होता. त्यांची एकनाथ महाराजांवरील एकोबा ही कादंबरी मराठीसह इंग्रजीतही प्रकाशित झाली. आपल्या साहित्याद्वारे गोसावी यांनी संतांचे विचार भक्ती आणि समाज प्रबोधनाचं कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. 6 महिन्यांपूर्वी याच तलावात निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचा बुडून मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या एका 12 वर्षाच्या मुलाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाला कथितरित्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ काल बीड इथं पंचायत समिती कार्यालयाला टाळे लावून डफ वाजवत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाच्या सहायक आयुक्त कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवावीत तसंच गरज भासल्यास सदर विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरच्या गावातली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता शासनानं जायकवाडी धरणातून या गावांसाठी पाणी सोडण्याला मान्यता दिली आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. राज्यात काल अमरावती इथं सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल अकोला इथं 46.5 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी 44.2, बीड 43.3, छत्रपती संभाजीनगर इथं 43.4 तर धाराशिव इथं 42.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणत 8 ते 9 जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक कामं तातडीनं उरकून घ्यावीत असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. आणि डॉ गणी पटेल यांना शब्दगंध साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळ

0: सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोतेहो, सर्वप्रथम जाणून घेऊयात आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती. सकाळी 7:40 भावतरंग हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल सकाळी 8:40, 9:10, 10:30 आणि दुपारी 2:00. सकाळी 10:00 गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 10:45 प्रासंगिक. 11:05 श्रोत्यांची मनपसंत गीतांची फरमाईश पूर्ण करणारा फोन फरमाईश हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या शालिनी केचे. सायंकाळी 7:30 शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोते, आता जाणून घेऊयात मुंबई केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या आणि आमच्या केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांविषयीची माहिती. सकाळी 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम, दुपारी 12 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधिनी विभाग प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तसंच सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आपण ऐकू शकाल, लेखन संज्ञा कुलकर्णी यांचं. 1:05 गीतबहार, 1:40 भंडारा गोंदिया जिल्हा वार्तापत्र, दुपारी 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी 5:30 युववाणी या युवकांसाठीच्या कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात किशोर वयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल अटोळे यांच्याशी वैशाली जाधव हिनं साधलेला संवाद आपण ऐकू शकाल.

सायंकाळी 6:30 बलसागर भारत हो या कार्यक्रमात होर्मुझची समुद्र दुनिया आणि जागतिक अन्न पुरवठा साखळी याविषयी भूषण एंगडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 7:15 अर्थविशेष, 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, रात्री 10:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद रायकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला रागभूप आपण ऐकू शकाल. तसंच नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल. दरम्यान 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच नक्कीच. सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसं डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत मी त्यांना पहिला विश्वास संपादन केला होता आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, तर कार्ड डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाहीये, काही अडचण नाही, तुम्ही काही

0: काळजी करायची गरज नाही. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवत. आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेले आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देत आहे.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो की माझं तर एक खातं नाहीये बट आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो. आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे आणि ते पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे. अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सांगा. मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ
0: कॉलवरती दिसतं. व्हिडिओ कॉलवरती त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा. असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं येतात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो. तो म्हणून शांतपणे आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळं लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास. असं करत बस मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते अर्धायचं, त्याला बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळेला त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले, नवरा बायको. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय आपले ह्याच्यामध्ये.

0: मध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघातात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटा लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुभूतीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटलची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळ कोण तुम्हाला डिजिटल अशी भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांसाठी. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो देश ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरून चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर.
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची नेमकी काय आहे.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र. आनंद घेऊयात भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावतरंग. श्रोतेहो, मराठी काव्यविश्वात अनेक कवींनी टोपण नाव धारण करून काव्यरचना केली. त्यापैकीच एक म्हणजे कवी नारायण मुरलीधर गुप्ते अर्थात कवी बी. आपल्या संपूर्ण लेखन कारकिर्दीत त्यांनी केवळ 49 रचना लिहिल्या, परंतु त्याचं मोल हस्तिदंतावर केलेल्या बारीक नक्षीकामासारखं आहे. याची प्रचिती तुम्हाला आता मी जी त्यांची रचना ऐकवणार आहे त्यावरून येईलच. रसिकहो, प्रेमाच्या राज्यात

व्यसन रुसणं आणि प्रियकरानं मनवणं हाच प्रघात आजतागायत प्रचलित आहे. पण इथं प्रियकर रुसला आहे आणि प्रेयसी त्याला मनवत आहे. आहे की नाही एक वेगळी अनुभूती? मग विलंब कशाला? ही रचना ऐकून त्या अनुभूतीचा प्रत्यक्ष आनंद घेऊयात.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात कवी बी यांची रचना आपण ऐकली. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.
1: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
2: atmamalikonline.com.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: श्रुते हो बाभ बोरकर एक सिद्ध हस्त कवी. त्यांची आसक्ती आणि विरक्ती अशा धाग्यांची वीण असलेली एक सुंदर रचना मी आता आपल्याला ऐकवणार आहे. या रचनेविषयी बोलताना सुप्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे म्हणतात की बोरकरांना लहानपणापासूनच रंगांचं, स्वरांचं आणि शब्दांचं वेड होतं. अष्टोप्रहर गाण्यानं गजबजलेल्या त्यांच्या भोवतालच्या परिसरातून कविता त्यांच्याकडे चालत आली, तीच मुळी तालासुरात. तेव्हापासून सर्जनाची वीणा त्यांच्या मनामध्ये अखंड वाजत राहिली. बोरकरांची ही रचना त्या वीणा वादनाचीच कविता आहे. ती ऐक.

ऐकताना आपल्या आत काहीतरी झिणझिणत राहतं. किती यथार्थ वर्णन केलं आहे अरुणाताईंनी या रचनेविषयी. आणि ही रचना स्वरबद्ध केली आहे आशाताईंनी, ज्यांचा स्वर या रचनेला एक वेगळीच झिंग आणतो आणि श्रीधर फडकेंचं संगीत या रचनेला एक वेगळीच उंची प्रदान करतं.

0: आशा भोसले यांच्या स्वरात बाभव बोरकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत श्रीधर फडके यांचं होतं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
0: श्रुती हो भावगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रुती विषय भावगीतांचा असतो तेव्हा अरुण दाते यांच्या गीताशिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही. मराठी भावसंगीतावर त्यांनी उमटवलेला ठसा इतका ठळक आणि खोल आहे की जणू मराठी भावगीत आणि अरुण दाते हे समानार्थी शब्द व्हावेत. आणि त्यांच्या स्वराचा संगम जेव्हा पाडगावकरांच्या शब्दांसोबत आणि देवांच्या संगीतासोबत होतो तेव्हा रसिकांना साक्षात स्वर्गीय आनंदाची अनुभूती होते. तेव्हा आजच्या भावतरंग या कार्यक्रमाची सांगता याच त्रिवेणी संगमानं करूया.

0: अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत यशवंत देवी यांचं होतं.
1: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
0: श्रोतेहो भावतरंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता आग्रा जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर

0: आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा तिसरा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळची 8:40 आणि 24 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, उन्हाचा तडाखा वाढलेलाच आहे. दिवसातून किमान 100 वेळा तरी आपण या वाढलेल्या तापमानाविषयी बोलतो. एसी, कूलर, सनस्क्रीन लोशन, विविध शीतपेयांचा वापर, डोळ्यांवर गॉगल, सुती कपडे या सगळ्या गोष्टींचा वापर आपण उन्हा

पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी करतो, पण तापमान वाढीचं जे मुख्य कारण आहे त्याविषयी मात्र आपण चकार शब्द देखील काढत नाहीत। मग कृती करायची तर राहूच द्या। असं म्हणतात की संगीत ऐकताना माणसाचं मन शांत असतं आणि कोणतीही गोष्ट नीट आकलन करण्यासाठी त्याचं मन आणि मेंदू पूर्णपणे तयार असतो। म्हणूनच हिंदी चित्रपटाच्या या कार्यक्रमात आज मी तुमच्याशी या महत्वाच्या विषयावर बोलणार आहे। तेव्हा आधी छानसं गीत ऐका आणि मी जे तुमच्याशी बोलणार आहे त्याचं आकलन करण्यासाठी पूर्णपणे तयार व्हा।

उदित नारायण आणि साधना संगम यांनी गायलेलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. तर श्रोतेहो, आपण बोलत आहोत तापमान वाढीविषयी. दरवर्षी उन्हाळा आला की आपण ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सारखे जड शब्द वापरून इतरांवर त्याचं खापर फोडत बसतो, पण याच्या मुळाशी जाण्याचा मात्र आपण कधीच प्रयत्न करत नाही. तो करायला हवा. जमिनीची धूप थांबवणं, ढगांना अडवणं आणि वातावरणातील तापमान नियंत्रित ठेवणं हे महत्वाची भूमिका बजावतात ती झाडं. या झाडांची लागवड करण्याचा आपण किती प्रयत्न करतो बरं, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. शासन, विविध स्वयंसेवी संस्था किंवा सामाजिक संस्था, अगदी सेलिब्रिटी आणि खेळाडू देखील आपापल्या परीनं हा हरित पट्टा तयार करण्याचं काम करत आहेत. पण सामान्य नागरिक म्हणून आपलं योगदान काय आहे ह्याचा कधी विचार केला आहे का? अगदी छोट्या छोट्या प्रयत्नांमधून आपण हे साध्य करू शकतो. याविषयी अधिक बोलूयात, पण त्याआधी ऐकूयात हे छानसं गीत.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं मजनू सुलतानपूर यांचं गीत आपण ऐकलं. कयामत से कयामत तक या चित्रपटातील गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्रायनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
2: श्रुती हो, आपण बोलतोय तापमान वाढीविषयी. हे तापमान नियंत्रित करण्याचं काम करतात झाडं. आपण आपल्या घराभोवती सोसायटीच्या आवारात आपल्या वॉर्डमध्ये अशी अनेक झाडं लावू शकतो जी घनदाट सावली देऊ शकतात. यासाठी मात्र इच्छाशक्ती हवी, लोकसहभागाची तयारी देखील हवी. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आपण या कामात गुंतवू शकतो. आठवड्यातील एक दिवस निवडायचा आणि त्या दिवशी सगळ्यांनी श्रमदान करायचं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना झाडाझुडपांचं ज्ञान असतं, त्याचं संगोपन कसं करायचं याविषयीची माहिती असते. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपण या कामासाठी नक्कीच करू शकतो. यामुळे परिसरात हिरवळ तर निर्माण होईलच, शिवाय लहान मुलांवर खूप चांगले संस्कार होतील. या निमित्तानं आपण सगळ्यांना भेटू, सगळ्यांचं कुशल मंगल आपल्याला कळेल, सहकार्याची भावना वाढीस लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही काळ का होईना आपण मोबाईल आणि सोशल मीडियासारख्या विखारी जगापासून दूर राहू. एखादं रोपटं लावणं, त्याची काळजी घेणं आणि त्याचा वटवृक्ष होताना पाहणं ही प्रक्रिया खूपच आनंददायी असते. आपल्याला आंतरबाह्य बदलवणारी देखील असते. खरंच ना, कारण ते रोपटं वाढताना त्याच्यासोबत आपणही प्रगल्भ होतो आणि निसर्गाचा फक्त देत राहण्याचा गुणधर्मही आपण नकळतपणे आत्मसात करतो. श्रोते हो, आज तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करते की अजूनही उशीर झालेला नाही, तुम्ही एक हात द्या, निसर्ग कैक हातानं तुम्हाला आपल्या कवेत घेईल. याच नोटवर कार्यक्रमाची सांगता करूया छानशा गीतानं.

कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 9:10 तराने नए पुराने या कार्यक्रमात अतिशय रंजक अशी गोष्ट आणि रंजक गोष्टीविषयी माहिती मी आपल्याला सांगणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा FM 101.7 MHz आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो, यानंतर ठीक 9 उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.

तिथं मनोरंजनासोबतच ज्ञान देखील मिळतं. त्यामुळे तरानी नाही पुरानी या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना आपण थोडंसं ज्ञान देखील घेऊया. मित्रांनो, रिमोट कंट्रोलचा वापर हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. टीव्ही, एसी यांच्यासोबत आता तर चक्क पंख्यांना देखील रिमोट कंट्रोल आला आहे. एखादी व्यक्ती एखाद्याला नियंत्रित करू पाहत असेल तर आपण त्याला हा फलाण्या फलाण्या व्यक्तीचा रिमोट कंट्रोल आहे असं गमतीने म्हणतो. पण तुम्हाला माहीत आहे का या रिमोट कंट्रोलचा शोध कोणी लावला आहे ते? कदाचित बऱ्याच जणांना माहीत नसेल, पण याविषयी जाणून घ्यायला मात्र सगळ्यांनाच आवडेल, नाही का? चला तर मग तरानी नाही पुरानी या कार्यक्रमात आनंद घेऊयात सुमधुर गीतांचा, आणि त्यासोबतच वाढवूया आपलं ज्ञान.

सुमन कल्याणपूर किशोर आणि किशोर कुमार तसंच सहकारी यांच्या स्वरात वर्मा मलिक यांचं गीत आपण ऐकलं. नागिन चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोतेहो, आपण बोलत आहोत रिमोट कंट्रोलच्या शोधाविषयी. टीव्हीच्या पहिल्या बिनतारी अर्थात वायरलेस रिमोट कंट्रोलचा शोध लावला युजीन पॉली यांनी. ते एक प्रसिद्ध अमेरिकन अभियंता होते. 29 नोव्हेंबर 1915 अमेरिकेतील शिकागो शहरात युजीन पॉली यांचा जन्म झाला. ते अत्यंत बुद्धिमान होते. त्यांना अभियांत्रिकीचं शिक्षण देण्याइतकं त्यांच्या कुटुंब

त्यांना अभियांत्रिकीचं शिक्षण देण्याइतकं त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक स्थिती नव्हती. त्यातच 1935 साली आर्थिक मंदी आली. तेव्हा युजीन यांचं वय होतं अवघं 20 वर्षे. या प्रतिकूल परिस्थितीत ते डगमगले नाहीत. त्यांनी झेनिथ इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन या कंपनीत स्टॉक बॉय अर्थात सामानाची ने आण करणारा मुलगा म्हणून नोकरी सुरू केली. नोकरी करत असतानाच त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच कंपनीत अभियंता म्हणून त्यांनी तब्बल 47 वर्ष सेवा दिली. आता ही सेवा देत असताना त्यांनी रिमोट कंट्रोलचा शोध कसा बरं लावला असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागून राहिलीच असेल. त्याविषयी तुम्हाला सांगणारच आहे, पण आधी ऐकूयात हे छानसं गीत.

0: सचिन देव बर्मन यांनी.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्रायनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
0: श्रुती हो कार्यक्रम विषयक निवेदन ऐकूयात. आज सकाळी 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांची फरमाईश पूर्ण करणारा फोन फरमाईश हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन शालिनी केचे यांचं. ज्ञान आणि मनोरंजनाची वाणी ऐकत रहा आकाशवाणी. आज तराणे पुराणे या कार्यक्रमात सुमधुर गीतांचा आनंद घेत असतानाच आपण जाणून घेत आहोत रिमोट कंट्रोलचा शोध लावणाऱ्या युजीन पॉली यांच्याविषयी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करत असतानाच ते निरनिराळे प्रयोग देखील करत. त्याकाळी टीव्ही दुरून नियंत्रित करण्यासाठी सुमारे 10 फुटांची वायर जोडून त्याद्वारे टीव्ही नियंत्रित करावा लागायचा. हे काम करणं खूपच गैरसोयीचं होतं. तेव्हापासून युजीन विचारात होते की असं काही करता येईल का की बसल्या जागी आपल्याला टीव्ही नियंत्रित करता येईल. या दृष्टीनं त्यांचं काम सुरू झालं आणि वयाच्या 40व्या वर्षी म्हणजे 1955 साली त्यांनी जगातील पहिला वायरलेस रिमोट कंट्रोल तयार केला ज्याला फ्लॅश मॅट्रिक हे नाव दिलं गेलं. पण या रिमोटचं स्वरूप आजच्या रिमोटसारखं नक्कीच नव्हतं बरं का. ते कसं होतं हे जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल नाही का. त्याविषयी मी बोलणारच आहे पण तोरतास ऐकूयात हे छानसं गीत.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात नीरज यांचं गीत आपण ऐकलं. तेरे मेरे सपने चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं सचिन देव बर्मन यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. आपण स्वतःचं मनोरंजन तर करून घेतच आहोत, पण त्याबरोबर ज्ञान देखील संपादन करत आहोत. सुमधुर गीतांचा आनंद घेत असतानाच आपण जाणून घेत आहोत रिमोट कंट्रोलचा शोध लावणाऱ्या युजेन पॉली यांच्याविषयी. युजेन पॉली यांनी बिनतारी अर्थातच वायरलेस रिमोट कंट्रोलचा शोध लावला तेव्हा तो रिमोट आजच्या रिमोटसारखा नव्हता. तो दिसायला एखाद्या हेअर ड्रायर किंवा छोट्याशा बंदुकीसारखा दिसत होता. हा रिमोट प्रकाशाच्या किरणांचा वापर करायचा. टीव्हीच्या स्क्रीनच्या चारही कोपऱ्यांवर प्रकाश संवेदनशील सेल्स बसवलेले असत. रिमोटमधून त्या सेल्सवर प्रकाश टाकला की टीव्ही नियंत्रित व्हायचा. या रिमोटद्वारे टीव्ही चालू बंद करणं, चॅनल मागेपुढे करणं आणि आवाज कमी जास्त करणं अशी मुख्य कामं केली जात असत. पुढे अनेक प्रयोग होऊन आजचा जो छोटासा अगदी खिशात बसणारा रिमोट आपण पाहतोय त्यावर नंतर अनेक प्रयोग करण्यात आले. बघा, दिसायला एवढासा तो रिमोट कंट्रोल, पण त्याचा इतिहास केवढा मोठा. काही श्रोतेहो, छान म्हटली की नाही माहिती, पण हे सगळं मी आजच तुम्हाला का बरं सांगितलं असेल प्रश्न पडलाय ना, सांगते. आज युजेन पॉली यांच्याविषयी आणि त्यांनी शोधलेल्या रिमोट कंट्रोलच्या इतिहासाविषयी मी तुम्हाला यासाठी सांगितलं की आज बिनतारी अर्थात वायरलेस रिमोट कंट्रोलचा शोध लावणाऱ्या युजेन पॉली यांचा आज स्मृतिदिन आहे. हे औचित्य साधूनच मी आज त्यांच्याविषयी बोलले. युजेन पॉली यांना त्यांच्या या क्रांतिकारक शोधासाठी सहसंशोधक रॉबर्ट ऍडलर यांच्यासोबत 1997 टेलिव्हिजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा एमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यांच्या नावावर तंत्रज्ञान क्षेत्रातील 18 पेटंट्स आहेत. श्रोतेहो, आज मी सांगितलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमच्या ज्ञानात भर देखील पडली असेल. म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की ज्ञान आणि मनोरंजनाची वाणी ऐकत रहा आकाशवाणी. चला तर कार्यक्रमाची सांगता करूयात एका छानशा गीतानं.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात साहिल लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. हम दोनों चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं जयदेव यांनी. की दिल अभी भरा नाही श्रोतेहो, खरं तर असे कार्यक्रम कधी संपूच नये असं आपल्याला वाटतं, पण कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ झाली आहे. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण 10 वाजता सुंदर मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात आणि त्यासोबतच ऐकणार आहात त्या गाण्यांमागचे किस्से. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 9:35 पासून उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

بیتُل حرم میں آج زمزم کا رنگ میرے پسینے میں آ گیا۔

कवी संजीव यांची मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातील रचना अखेरचा हा तुला दंडवत. ही रचना काळजाचा ठाव घेते. लता दिदींच्या आर्तस्वरामुळे या गीतातला भाव आपलं काळीज चिरून जातो. याचं संगीत संयोजन देखील दिदींचंच. या गीतात अखेरचा हा तुला दंडवत यातील तुला दंडवत हे शब्द अधिक प्रभावी वाटण्यासाठी ते दर्याखोऱ्यांमधून घुमत आहेत असा आवाजाचा परिणाम दिदींना हवा होता. पण त्याकाळी तंत्रज्ञान विकसित नसल्यानं दिदींनी हा परिणाम साधण्यासाठी त्यांच्या भगिनी उषा आणि मीना यांना सांगितलं की मी अखेरचा हा तुला दंडवत ही ओळ गायल्यानंतर तुला दंडवत ह्या शब्दानंतर तुम्ही माझ्या पाठोपाठ थोड्या थोड्या अंतरानं हा शब्द गायचा आहे. दिदींच्या आदेशावर हुकूम उषा आणि मीना यांनी तेच केलं आणि परिणाम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत आपण ऐकलं. मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. बघा श्रोते हो किती सुंदर परिणाम साधलाय या गीतातील त्या प्रतिध्वनीनं. कोणतंही तंत्रज्ञान विकसित नसताना अशी दाखवलेली क्रिएटिव्हिटी ही देखील कौतुकास

0: पात्रच आहे, नाही का? आज गीतगुंजन या कार्यक्रमात अशाच सुमधुर गीतांचा आपण आनंद घेणार आहोत आणि ऐकणार आहोत त्यामागच्या काही आठवणी, काही किस्से.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून.
2: बिल भरायच्या आधी तरी येईल ना.
1: सगळं काय चाललंय?
3: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे.
4: आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
0: श्रोतेहो गीतगुंजन या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीत आणि त्या गीतामागील काही किस्से, काही आठवणी. श्रोतेहो उन्हाचा तडाखा काही किल्या कमी होत नाही, आपण सगळेच होरपळून निघत आहोत. अशावेळी अवकाळी का होईना पण पावसाची एखादी तरी सर बरसून जावी असा विचार एकदा तरी तुमच्या मनात येऊन गेला असेल, नाही का? आता पाऊस पडणं तर काही आपल्या हातात नाही, पण हा दुधाची तहान ताकावर भागवतात या न्यायानं पावसावरचं गाणं ऐकून निदान कानाला तरी थंडावा आपण नक्कीच देऊ शकतो ना. पण हे पाऊस गीत तुम्हाला ऐकवण्यापूर्वी दिग्दर्शक हा सगळ्यांमध्ये श्रेष्ठ का असतो आणि चित्रपटाच्या यशामध्ये दिग्दर्शकाचं योगदान अमूल्य का असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आला आला वारा हे गाणं आपल्यापैकी सगळ्यांनीच ऐकलं असेल. नायिका आणि तिच्या मैत्रिणी भाताच्या शेतात काम करत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हे गीत चित्रित करण्यात आलं. भाताच्या पिकाचं वैशिष्ट्य असं की भाताची रोपं जी आहेत ती सुरुवातीला एके ठिकाणी लावली जातात आणि थोडी वाढ झाल्यानंतर त्याचं पुनरोपण वेगळ्या ठिकाणी होतं जिथं त्यांची पूर्ण वाढ आणि जोपासना होते. श्रोते हो मुलींचं देखील या भाताच्या रोपासारखंच आहे. त्या माहेरच्या अंगणात फुलतात आणि नंतर सासरच्या अंगणाला सुगंधित करतात. त्यामुळं या गीताच्या आशयावरून भाताच्या रोपांसाठी कन्येच्या पाठवणीचं रूपक वापरलं गेलं. बघा चित्रपटात हे गाणं काही मिनिटांचंच आहे पण त्याच्या चित्रीकरणासाठी केलेला विचार किती मोठा. हा विचार होता चित्रपटाचे दिग्दर्शक वसंतराव तथा अप्पा जोगळेकर यांचा. आता पटलं ना की दिग्दर्शक इतरांच्या तुलनेत श्रेष्ठ का असतं ते. श्रोतेहो हा किस्सा या गीताचे गीतकार सुधीर मोघे यांनी त्यांच्या गाणारी वाट या पुस्तकात लिहिला आहे. चला तर आनंद घेऊयात या गीताचा आणि कानाला देऊयात थोडासा थंडावा.

अनुराधा पोडवाल, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातल्या या गीताला संगीत दिलं होतं पंडित उदयनाथ मंगेशकर यांनी. श्रुती, हो, गाणी ऐकायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं, पण जेव्हा या गाण्यामागच्या आठवणी किंवा किस्से आपण ऐकतो तेव्हा त्या गाण्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. आणि जेव्हा त्या रचनेच्या निर्मात्यांच्या तोंडून आपण ते गाणं किंवा ते किस्से किंवा ती आठवण ऐकतो त्यानंतर त्या गाण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो, नाही का? याच अनुषंगानं आज गीतगुंजन या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात तुम्हाला सुमधुर गाणी तर मी ऐकवतच आहे, पण त्यासोबतच ऐकवत आहे त्या गाण्यामागच्या काही आठवणी आणि किस्से. श्रुतीहो, कलाकारांना आपल्या कोणत्याही एका कलाकृतीत अडकून राहू नये असं म्हणतात, कारण त्यामुळं त्यांची प्रतिभा संपुष्टात येते. असं असलं तरी कलाकारही शेवटी माणूसच असतो ना. आपल्या प्रतिभेनं अनेक गोष्टी साकारताना एखाद्या तरी गोष्टीत त्याचं मन गुंतू शकतंच. आशा भोसले संगीताच्या नभातील नक्षत्राचं चांदणं, त्यांच्या सुमधुर स्वरानं रसिकांना कायम स्वर्गीय आनंद दिला. आशाताईंनी आपल्या कारकिर्दीत असंख्य गाणी गायली, वेगवेगळ्या धाटणीची गायली. एक रसिक म्हणून त्यातली काही निवडायची ठरवली तर समुद्राच्या तळातून ओंजळभर मोती आणणे इतकं ते कठीण काम. मग अशावेळी त्यांनाच आपण विचारलं की तुम्ही गायलेल्या गाण्यांपैकी तुमचं आवडतं गाणं कोणतं, तर त्यांची अवस्था काय होईल. पण आशाजींनीच आपले अनुभव सांगताना

म्हटलं होतं की केव्हा तरी पहाटे आणि चांदण्यात फिरताना माझा धरला असा हात ही दोन्ही गाणी फक्त माझी आहेत असं त्यांना वाटायचं. या गाण्याच्या बाबतीत त्या खूप पॉझिटिव्ह होत्या. दुसऱ्या कोणीही गाणी गायलेली त्यांना आवडायची नाहीत. त्यांनी ही आठवण सांगताना सांगितलं होतं की या दोन्ही रचना सुरेश भट यांच्या. चांदण्यांना पण बोलता येतं, त्यांनाही आवाज असतो ही जाणीव भटांमुळे आम्हाला झाली. आणि उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली किंवा मग सांगू तरी कसे मी वय कोवळ्या उन्हाचे यासारख्या अत्युच्च कोटीच्या कल्पना भटांसारखा प्रतिभावंत कवीच करू शकतो याची प्रचिती आली. खरंच किती कमाल रचना केली आहे ना भटांनी. तेव्हा आपणही हा आनंद आशाताईंसोबत घेऊयात. आणि हो सांगा.

मला झाली आणि उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली किंवा मग सांगू तरी कसे मी वय कोवळ्या उन्हाचे यासारख्या अत्युच्च कोटीच्या कल्पना बुटांसारखा प्रतिभावंत कवीच करू शकतो याची प्रचिती आली. खरंच किती कमाल रचना केली आहे ना बुटांनी. तेव्हा आपणही हा आनंद आशाताईंसोबत घेऊयात. आणि हो, सांगायचंच राहिलं, निवडुंग चित्रपटात ही रचना घेतली गेली तेव्हा ती पद्मजा फेणानी जोगळेकर यांनी गायली, पण त्याआधी ती आशाताईंनी गायली होती. तेव्हा विषय आशाताईंच्या आठवणीचा निघालाय म्हणून ही रचना आपण ऐकतोय आशाताईंच्या आवाजात.

FM 101.7 सर्वजणात सर्वांच्या मनात। श्रोतेहो, गदिमांनी चित्रपटांसाठी अनेक सुमधुर रचना लिहिल्या। प्रतिभावंताला भाषेचं बंधन नसतं असं म्हणतात। खरं तर गदिमांचा आणि कोकण जाताचा काहीही संबंध नाही। सांगली साताऱ्यातील माडगुळे गावचे गजानन दिगंबर कुलकर्णी, पण त्याकाळी गावाचे नाव हे आडनावात लावण्याची पद्धत होती, त्यामुळे ते झाले गजानन दिगंबर माडगुळकर आणि आपल्या सगळ्यांचे लाडके गदिमा। पण आडनावातील माड या नावामुळे बऱ्याच जणांना ते कोकणचे वाटायचे। तर प्रत्यक्षात कोकणशी काहीही संबंध नसताना गदिमांनी कोकणी भाषेत लिहिलेली एक रचना अगदी आजच्या पिढीलाही खूप आवडते बरं का। आणि नुसती आवडत नाही, तर हे गीत गाण्यावर कानावर पडले की ही जेंची पिढी देखील त्या गाण्याच्या तालावर डोलू लागते। अहो मग केवळ जेंजीच कशाला, आपणही ताल धरू की या गाण्यावर।

आशा भोसले यांच्या स्वरात सुरेश भट यांची रचना आपण ऐकली. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. श्रोतो गीत गुंजन या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: ना देरे खोड़ा सारिया सोडू ना देरे खोड़ा सारिया शिड़ा तो शिरे औखलवार्या शिर शिड़ा तो औखलवार्या
1: शिर शिड़ा तो औखलवार्या
0: धनी धरनी लागल बत टिकवा धनी धरनी लाया गलबताला टिकवा गोमू माहेरला जाते हो नखवा
2: पंडित जितेंद्र अभिषेक यांनी सहकाऱ्यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. वैशाख वणवा चित्रपटातील या गीताला संगीत दिलं होतं दत्त डावजेकर यांनी. श्रुती हो गीतगुंजन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रुती हो पणे घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.
3: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20

20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

0: हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्रायनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो सकाळचे 10:30 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत नए तराने. आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा.

0: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. मिस्टर आशिक चित्रपटातल्या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. श्रुती नेहतराने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. श्रुती हो 10:45 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रासंगिक.
1: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक.

0: जनगणनेची प्रक्रिया सध्या देशभरात सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जनगणनेचं काम कशा पद्धतीने सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांची जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहोत.
1: सर, आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
2: सर्वांना नमस्कार.
1: बऱ्याच जणांना कुतूहल आहे की जी जनगणना दर 10 वर्षांनी होते, तर एकंदर हा जो जनगणना उपक्रम आहे, हा उपक्रम याचं महत्व काय आहे आणि याची उपयुक्तता काय आहे?
2: जनगणना हा भारत सरकारचा एक अत्यंत महत्वपूर्ण आणि व्यापक उपक्रम आहे. हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनल आणि पॉलिटिकल बाउंड्री सेटअप करण्यासाठी आधारभूत मानला जातो. जनगणनाद्वारे लोकसंख्या, स्त्री पुरुष प्रमाण, साक्षरता, रोजगार, निवास व्यवस्था, सामाजिक व आर्थिक स्थिती यासंबंध अचूक माहिती संकलित केला जातात. आत्ता जो होणारा जनगणना आहे ते भारतातला 16वी जनगणना आहे. हा ब्रिटिश कालापासून सुरू असून आपल्या स्वतंत्रच्या नंतर पण प्रत्येकी 10 वर्षी हा जनगणना होत आहे. आणि या जनगणना जो आहे 2021 मध्ये होणे अपेक्षित होता, पण कोविडमुळे ते होऊ शकलं नाही आणि आता होत आहे.
1: नेमकं या जनगणनेत होतं काय? म्हणजे आपल्या घरी लोक येतात आणि त्यांना आपण माहिती द्यायची असते, ही प्रक्रिया नेमकी काय असते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक आपली माहिती जी आहे का सांगावं, म्हणजे ती डिस्क्लोज होईल किंवा कोणाला तरी तिची लीक होईल अशी काही जणांना शंका असते, तर नेमकी याबद्दलची परिस्थिती काय आहे?
2: नागरिकांना हा जेव्हा प्रगणक येतात त्यांच्याकडे अचूक आणि सत्य स्वरूप

0: माहिती देणे बंधनकारक आहे. याचं कारण असं आहे की जनगणनामध्ये कलेक्ट होणाऱ्या माहिती आहे, पहिला गोष्ट आहे ते गोपनीय असेल आणि हा माहिती कोणाला बाहेर डिस्क्लोज केला जाणार नाही. आणि त्याचबरोबर हा माहितीच्या आधारावर बरेचशा नियोजन, त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत शैक्षणिक असो, सामाजिक असो या आर्थिकच्या बाबतीत निर्णय होणार आहे. प्लॅनिंग करायचं असतो ते स्कीमच्या बाबतीत असू द्या या पुढे येणाऱ्या पॉलिटिकल असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या डिलिमिटेशन आहे या कोणत्याही स्कीमच्या बाबतीत फंड अलोकेशन आहे, हे सर्व दिलेल्या माहितीच्या आधारे होणार आहे. आणि हे केवळ सांख्यिकी किंवा नियोजनात्मक उद्देशासाठी वापरले जातो आणि कोणत्याही वैयक्तिक माहिती कोणालाही दिले जाणार नाही. ते आतापर्यंत हा पूर्णपणे पालन झालेला आहे. कोणत्याही कोर्टला या कोणत्याही एजन्सीला पण हे वैयक्तिक माहिती दिले जाणार नाही.
1: सर, मी म्हणजे असं ऐकलंय की जनगणना अधिकारी आणि कर्मचारी जे असतात त्यांना ही माहिती गोपनीय राखण्याची शपथ वगैरे दिली जाते.
0: हो, त्यांना शपथ पण दिले जातात आणि गोपनीय भंग झाला तर फौजदारी कारवाई सुद्धा होण्याची तरतूद आहे.
1: आपण आता सांगितलं की नियोजनासाठी याचा उपयोग होतो, पण नेमकं या माहितीचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो, म्हणजे कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी होतो, त्याच्यातनं नंतर लोकांच्या जीवनमानावर काय परिणाम होतो, याबद्दल जर थोडं सांगितलं तर बरं होईल.
0: जो जनगणनामध्ये प्राप्त होणाऱ्या माहिती आहे ते धोरणात्मक निर्णयासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. ते शिक्षण असो, आरोग्य असो, रोजगार असो, ग्रामीण आणि शहरी विकास असो, महिला व बालकल्याण असो, सामाजिक सुरक्षा असो, या संविधानात्मक जो निर्णय घ्यायचा असो, रिझर्वेशन आहे, त्याच्यानंतर आपला पूर्ण कॉन्स्टिट्युएन्सीचं डिलिमिटेशन आहे, हे सर्वांसाठी हा माहिती उपयुक्त ठरतात आणि हे माहितीच्या आधारे बरेचसे रिलेटेड पॉलिसी डिसिजन्स होतात.
1: सर, आता एवढी मोठी जनगणना करायची म्हणजे देश पातळीवर, तर याची जी रचना असते म्हणजे त्याचं जे नियोजन केलं जातं, कशा प्रकारे ही गणना होणार, कारण आता नुकतंच याचा एक पहिला टप्पा जो होता स्वगणनेचा तो आता संपला, तर याचं जे नियोजन आहे त्याची जी प्रशासकीय रचना आहे ती कशी आहे?
0: मी दोघी ह्याच्या बाबतीत बोलतो. पहिले प्रशासकीय रचना, जनगणना जो आहे ते केंद्र शासनाच्या मार्फत होतात. त्याच्यासाठी केंद्र स्तरावर रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आणि सेन्सस कमिशनर म्हणून असतात आणि त्यांच्या प्रतिनिधी प्रत्येक राज्यामध्ये डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन म्हणून असतात आणि त्यांच्या खाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर्स असतात. तो जिल्हाधिकारी आहे जे प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर असतात आणि त्यांच्या खाली प्रत्येक तालुकामध्ये एक चार्ज ऑफिसर असतात. जो तहसीलदार जो आहेत ते चार्ज ऑफिसर म्हणून काम करतात. तसेच म्युन्सिपल एरियासाठी जो चीफ ऑफिसर आहे ते चार्ज ऑफिसर म्हणून असतात. असा केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर आणि नंतर जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर असतो. आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे आयुक्त आहे ते प्रिन्सिपल सेन्सस ऑफिसर असतात आणि त्यांच्या खाली जो वॉर्डमध्ये असिस्टंट कमिशनर असतात तो चार्ज ऑफिसर म्हणून काम करतात. आणि यांच्या खाली जो आहे तो घरी घरी जाणार आहे तो प्रगणक एन्युमरेटर म्हणतो. तो आपला फूट सोल्जर असा आहे. तो प्रत्येक याच्यासाठी एक ब्लॉक तयार करून त्याच्यासाठी एक एन्युमरेटर असतो आणि त्यांच्यावरती सुपरवायझर. असा वरून खालपर्यंत याच्या संरचना आहे. आणि जनगणना जो आहे पूर्णपणे दोन टप्प्यात होतात. पहिला टप्पा जो आता होणार आहे 15 मे पासून जून 14 पर्यंत, ते आहे हाऊस लिस्टिंग सेन्सस, म्हणजे घरांच्या सर्व नोंदणी आणि गणना. त्याच्यामध्ये आपला पूर्ण जो भौगोलिक क्षेत्र आहे, प्रत्येक तालुक्याचे एक चार्ज म्हणून आहे आणि त्यांच्या खाली एक एक गाव या दोन गाव मिळून सेपरेट एक ब्लॉक तयार केला जातात. त्याच्यामध्ये एक साधारणतः 150 पर्यंत घर असतो आणि त्याच्यासाठी एक एन्युमरेटर असतात. आणि पहिल्या टप्प्यात फक्त ते जाऊन घरोघरी भेट देणार आहे आणि पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रात असणारे एकूण घर आणि इमारतांच्या मोजणी होणार आहे, एन्युमरेशन होणार आहे. ते पहिला टप्पा आहे. आणि दुसरा टप्पा जो आहे तो पुढच्या वर्षी होणार आहे. 1 मार्चच्या सकाळ जो 00:00 होतात तो कट ऑफ डेट असतो. त्या रोजी कोणकोणचा माणूस कुठे आहे तो ऍक्च्युअली लोकांच्या इंडिव्हिज्युअल माणूसच्या जनगणना तेव्हा होतील. आता फक्त घरांच्या किती आहे, पुढच्या होणाऱ्या जनगणनासाठी आता फ्रेम तयार होते.
1: आता तुम्ही आता सांगितलं की एका प्रगणकाला साधारण 100 ते 150 घर इतका त्याला एरिया करायचा असतो, पण मग तो नेमका कोण असतो?
0: हा प्रगणक जो आहे आपला शासनमध्ये काम करत असणारा कर्मचारी असतो. अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनुदानित संस्थाच्या वगैरे असण्याच्या पण शक्यता आहे, पण नॉर्मली ते शासकीय कर्मचारी असतो. ते शिक्षक आहे, कार्यालयामध्ये काम करणारा लिपिक असू शकतात, तर कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये नॉर्मली ग्रुप सी

0: एम्प्लॉई असतो. सर, आता आपल्या जिल्ह्यामध्ये किती कर्मचारी नेमलेले आहेत, अधिकारी नियुक्त केलेले आहेत, आणि त्यांचं जे काय प्रशिक्षण असतं म्हणजे या जनगणनेसाठी, तर त्याची काय स्थिती आहे आपल्याकडे?
1: आपला जिल्हा मोठा आहे. आपला जिल्हा एकूण 10,100 स्क्वेअर किलोमीटरच्या भौगोलिक क्षेत्र आहे. तो याच्यासाठी आपला जिल्ह्यात 18 चार्ज अधिकारी आहे. त्याच्यानंतर 5,095 प्रगणकांना नेमलेलं आहे आणि त्यांच्यावरती 825 सुपरवायझर आहे. तसेच या सर्वांना ट्रेनिंग देण्यासाठी 86 फील्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते सर्व अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत पूर्णपणे प्रशिक्षण तथा त्यांच्या प्रात्यक्षिक पण घेण्यात आलेला आहे.
0: सर, आता आपली 16वी जनगणना आहे. आलेल्या माहितीनुसार की ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे, पण नेमकं डिजिटल जनगणनेचं वेगळंपण काय असणार आहे?
1: आतापर्यंत जो जनगणना होत होता ते सर्व पेपर आणि पेनच्या माध्यमातून होता. जेव्हा प्रगणक जायच्या सर्व माहिती पेपरमध्ये भरायच्या, ते सर्व कलेक्ट करून ते कंपाईल करायचे. पण आता जो प्रत्येक प्रगणकांना ट्रेनिंग असं दिलेलं आहे की ते माहिती भरतानाच डायरेक्टली ते ऍपमध्ये भरणार आहे की रिअल टाइममध्ये ते माहिती सर्व गोळा होईल आणि ते कंपायलेशन रिअल टाइममध्ये होतील. याच्यामुळे जो होणारा चूक आहे या होणारा क्लरिकल मिस्टेक हे सर्व आम्ही टाळू शकतो.
0: सर, याच्यात वेळेची बचत हा एक भाग आहे का?
1: वेळेची बचत आणि त्याच सोबत अक्युरेसी दोघंही अटेंड करतोय.
0: म्हणजे याच्याने जी माहिती नंतर त्या माहितीचं आपण अनालिसिस किंवा पृथककरण करतो त्याच्यामध्ये पण याच्यात खूप सोपेपणा येईल का? डिजिटल जनगणनेमुळे
1: खूप सोपेपणा येणार आहे. डायरेक्टली ते भरल्यानंतर सेंट्रल सर्व्हरला येणार आहे आणि त्याच्या कंपायलेशन आणि त्याच्या अनालिसिस हे सर्व रिअल टाइममध्ये होऊ शकतो. याच्यामुळे खूप वेळ पण बचत होणार आहे, याच्यामुळे श्रम पण बचत होणार आहे आणि त्याच्यामध्ये अक्युरेसी पण येईल.
0: ही डिजिटल जनगणना असल्यामुळे जनगणनेचं जे प्रशिक्षण द्यावं लागतं कर्मचाऱ्यांना, त्याच्यामध्ये काही वेगळं प्रशिक्षण आहे का आणि तसं प्रशिक्षण आपल्याकडे देण्यात आलंय का?
1: हो, डिजिटल असल्यामुळे यांच्यासाठी एक वेगळा सर्वांना तसं प्रशिक्षण पण दिलेलं आहे आणि त्याच्या प्रात्यक्षिक पण म्हणजे एक ट्रायल म्हणून त्यांच्या मोबाईलमध्ये ऍप इन्स्टॉल करून एका ठिकाणी घेऊन जाऊन डिजिटली कसा करावे आणि त्याच्यामध्ये कोणकोणसं काळजी घ्यावे या सर्व संदर्भात प्रशिक्षण
0: प्रात्यक्षिक त्यांच्याकडनं करून घेतलंय आपण.
1: हो.
0: आता सर, एक प्रश्न नागरिकांसाठी म्हणजे नागरिकांच्या वतीने की त्यांनी प्रगणकाला कशी माहिती द्यावी, काय असलं पाहिजे? म्हणजे एक प्रगणक एखाद्या नागरिकाच्या घरी गेला तर प्रगणक त्यांना काय विचारेल आणि नागरिकांनी त्यांना काय माहिती द्यावी, याच्याबद्दल तुम्ही नागरिकांना काय सांगाल?
1: हा प्रगणक जो आहे हे राष्ट्रनिर्माणचं काम करत आहे. तो प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी खरी आणि अचूक माहिती द्यावे आणि प्रगणकांना चांगला वागणूक द्यावे. पण ऍट द सेम टाइम त्यांनी हे पण काळजी घेतलं पाहिजे की त्या नावाने कोणी फेकवालं कोणी आलं तर अडिशनली कोणी ओटीपी वगैरे मांगत असेल तर त्याच्या बाबतीत पण सतर्क राहणे आवश्यक आहे. हा राष्ट्रनिर्माणचं काम करत असल्यामुळे येणाऱ्या लोकांना पूर्णपणे सहकार्य करावे, त्यांना अचूक माहिती द्यावे आणि चांगली वागणूक द्यावी ताकि आपला पूर्ण जनगणना प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल.
0: असा पण एक प्रकार आहे म्हणजे जशी उल्लेख आपण केला तसा की बनावट लोक काही येतात आणि ते सांगतात आम्हाला 100 ओटीपी द्या, आमचं हे आलंय ते आलंय, तर यांच्याबद्दल जर समजा असं कोणी आला आणि आढळला तर याच्याबद्दल नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी किंवा त्यांनी काय उपाय करावा त्याच्यावर?
1: पहिले ते आलेल्या लोकांच्या आयडी चेक करावे, त्यांच्याकडे ऑथेंटिकेटेड आयडी आहे का, शासनाने दिलेला ओळखपत्र आहे का, आणि ह्या प्रोसेसमध्ये कोणाला काही ओटीपी विचारणार नाही आणि असा कोणाला काही आढळून आला असं फेक होतोय तो जवळच्या आपला चार्ज ऑफिसर आहे, तहसीलदार या
0: मुख्याधिकारी
1: यांना कॉन्टॅक्ट करून कंप्लेंट देऊ शकतात. आम्ही ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करणार आहे.
0: म्हणजे आता सामान्य नागरिकांना याच्याविषयी काही प्रश्न असू शकतात, म्हणजे आता आपण जनगणनेचा टप्पा सुरू करतोय, या दरम्यान एखाद्या मुलीचं लग्न झालं आणि ती माहेरून सासरी गेली किंवा कोणाची तरी डेट झाली किंवा काय अशा प्रकारे, तर ह्या लोकांनी कशी माहिती द्यावी? म्हणजे आता ती मुलगी माहेरून सासरी गेली आणि तिकडे प्रगणक आला तर तिची माहिती तिकडे नोंद होईल का, की तिची माहेरीच माहिती दिली गेली पाहिजे? म्हणजे असे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर याच्याबद्दल आपण काय सांगाल?
1: याच्याबद्दल असं आहे की जनगणनाचा हेतू आहे की जेव्हा जनगणना होता त्या दिवशी ते कुठे असतात ते माहिती देणे आवश्यक आहे आणि नॉर्मली ते कुठे थांबतात म्हणजे नॉर्मल रेसिडेन्सी कुठे असतो ते माहिती देणे आवश्यक आहे. एक वेळ लग्न होऊन तिकडे गेल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांच्या पतीच्या सोबत थांबतात तिकडेच माहिती देणे
0: द्यायची.
1: आणि याच्या व्यतिरिक्त छोटा छोटा प्रश्न असू शकतात, तो सर्व प्रश्नाच्या वरती सेन्ससच्या पोर्टल आहे तिकडे जाऊन चेक करू शकतात आणि त्याचसोबत हेल्पलाईन आहे, टोल फ्री नंबर आहे 1855, त्याच्यावरती कोणताही नागरिक फोन करून त्यांच्या काही ग्रीव्हेन्स आहे काय शंका आहे ते उपस्थित करून त्याच्यावर निवारण करू शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त

0: आपला जिल्हाधिकारी कार्यालयातील एक क्रमांकावर म्हणजे 02402331077 याच्यावरती पण ते फोन करून कोणताही शंका आहे कोणताही त्यांना प्रश्न असेल तर नक्की ते क्लॅरिटी घेऊ शकतात.
1: सर अजून एक शेवटचा प्रश्न मी विचारतो आपल्याला की जे लोक स्वतःच्या घरी नाहीयेत किंवा रोजगारानिमित्त बाहेर आहेत कुणी शिक्षणानिमित्त बाहेर असतो किंवा कोणाचा फिरतीचा जॉब असतो किंवा आपण जसं म्हणतो की ट्रक ड्रायव्हर्स आहेत की जे सतत प्रवासात असतात तर अशा लोकांच्या जनगणनेबाबत काय खबरदारी घेण्यात येणार आहे.
0: याच्या बाबतीत ते नॉर्मली आता कुठे थांबतंय म्हणजे एखाद्या किराय घरामध्ये थांबत असेल तर तिकडून ते माहिती देऊ शकतात आणि जनगणनाच्या वेळी आता जो होत आहे घरांच्या बाबतीत जनगणना आहे तो त्यांच्या घरातील एखादा व्यक्ती त्यांच्या बाबतीत माहिती देऊ शकतात आणि पुढे जेव्हा होतील म्हणजे हा सारखा माइग्रेटरी असणारा हा इवन एखादा व्यक्ती त्यांचं घर नाहीये त्यांना पण त्या दिवशी जेव्हा जनगणना होईल पूर्णपणे ते कव्हर होतील याच्या बाबतीत आम्ही एक विशेष काळजी घेणार आहोत आणि यासारखा सुटलेल्या लोकांसाठी एक मॉपअप राऊंड म्हणून पण एक शेवटच्या वेळी एक मार्च झाल्यानंतर एक 15 दिवस नंतर परत एक वेळ घेणार.
1: असा अजून एक वर्ग असतो की जो शासकीय वसतिगृह असतात किंवा आपले अनाथ मुलं असतात तर असे जे घटक आहेत किंवा आपण आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की कारागृहातले कैदी असतात तर अशांच्या जनगणनेचं कसं असणार आहे प्रोव्हिजन.
0: त्यांच्यासाठी पण ज्या भौगोलिक क्षेत्रात ते असतो तो ते पण एक इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये नॉर्मली थांबणाऱ्या लोकांना पण येऊन आपला प्रगणक त्यांना काउंट करणार आहे.
1: जिल्हाधिकारी साहेब आज आपल्याकडे आले आणि त्यांनी आपल्याला सखोल अशी माहिती दिली जनगणनेसंदर्भात त्याबद्दल मी आपले आभार मानतो सर. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जनगणनेचं काम कशा पद्धतीने सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांची जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी घेतलेली मुलाखत प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजीत ठाकूर, निर्मिती सहाय्य सचिन आंबेकर.

0: संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रुतीहून यानंतर ठीक 11 मराठीतून बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित केलं जाईल.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या अधिकृत परदेश दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्रमंत्री अँटोनिओ ताजानी यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या औपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोमच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध कॉलोजियम स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान मोदी आज पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचं सुमारे 99% विद्युतीकरण पूर्ण करून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावर्षी मार्चपर्यंत 69,873 किलोमीटरहून अधिक ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झालं होतं. या कामगिरीमुळे भारतानं युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक प्रमुख देशांना मागे टाकलं आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत.

0: बाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशी मागणीही संघटनेनं केली आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रीय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते काल संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खत अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 14 जून रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईई या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः 8 ते 9 जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्वमशागतीची आवश्यक कामं तातडीनं उरकून घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळच्या 11:05 आणि 29 सेकंद झाली आहेत. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांची फरमाईश पूर्ण करणारा फोन फरमाईश हा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. निवेदन शालिनी केजे यांचं.

0: हेलो हेलो
1: हेलो, फोन फरमाइश।
2: चला तर मग आजच्या फोन फरमाइश या कार्यक्रमाला सुरुवात करूयात। बघूयात आजच्या कार्यक्रमात कोणाचा पहिला फोन येते। श्रोत्यांशी संवाद साधला आहे शालिनी केचे यांनी।
3: हॅलो
2: हॅलो, हा फोन फरमाइश कार्यक्रम।
3: हॅलो मॅडम।
2: हा बोला, नमस्कार, आपलं नाव सांगा।
3: हा किसनंदर सिंग जारवाल।
2: हा कुठून बोलतात आपण?
3: तालुका वैजापूरची लाडोबा।
2: बर बर, बोला काय चाललंय?
3: काय नाही मॅडम, शेती काम।
2: हो का,
3: हे आपले मुलं येले घरी, त्यांना ऐकायचं होतं गाणं।
2: बर,
3: हा नक्की ना मॅडम।
2: हो हो
3: हो,
2: चालेल। कार्यक्रमात फोन केला यासाठी धन्यवाद।
3: हो

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा, फोन फरमाइश कार्यक्रम.
1: हा, नमस्कार मॅडम. मी कीर्ती वडगावकर बोलते आहे.
0: हा,
1: कसे आहात
0: नमस्कार.
1: तुम्ही?
0: हो, छान आहे. आपण कसे आहात?
1: मी मजेत आहेत मॅडम.
0: बरं बरं. कुठून बोलतात?
1: आम्ही नगर मधनं बोलते मॅडम. माझं आहे मॅडम दुकान आहे रद्दीचे.
0: अच्छा,
1: तिथे असते मी.
0: बरोबर.
1: ऊन तर खूप आहे मॅडम. बाहेर तर घरात काही जाणवत नाही, बाहेर खूप आहे. मी शॉप वरच असते.
0: बरोबर.
1: आपलं रद्दीचे आहे. ह्यावेळेस मिस्टरांच्या आवडीचं गाणं ऐकायचं आहे. हा, मी दरवेळेस माझ्या आवडीचं सांगते. ह्यावेळेस म्हणजे माझ्या आवडीचं सांग म्हणलं ठीक आहे, तुमची फरमाईश यावेळेला.
0: कुठलं गाणं सांगते?
1: याच्यामधलं मॅडम, नटरंग मधलं रसिक होऊ दे.

0: जाणव मॅडम.
1: बरं बरं.
0: हा म्हणजे आपलं हे आता नवीन हे सुरू केलं मॅडम बिझनेस अजून पावभाजी म्हणून.
1: छान.
0: हा मग आता आपले तर आधी आहेत रद्दीचे 3 शॉप आहेत.
1: अच्छा.
0: हा हे तिथे असतात.
1: आम्हालाही बोलवा कधी पावभाजी खायला.
0: या ना या पूर्ण टीम घेऊन या. स्वागत आहे तुमचं. हो मॅडम.
1: बरं.
0: नवीन आहे सुरुवात येईल यश त्यालाही.
1: हो नक्कीच.
0: पार्टनरशिप मध्ये आहे.
1: कष्ट असले की यश मिळतच त्याला.
0: ते तर आहेच मॅडम. आणि देवाची कृपाई आणि काय म्हणतात नियत चांगली असली की सगळ्याच गोष्टी व्यवस्थित. मेहनत आणि नियत आपली.
1: हो हो अगदी मॅडम. बरं. कार्यक्रमात फोन केला यासाठी धन्यवाद. ऐकत
0: धन्यवाद.
1: छान सगळं.
0: थँक्यू मॅडम.

0: हेलो।
1: हेलो, नमस्कार ताई।
0: हाँ नमस्कार, फोन फरमाइश कार्यक्रम।
1: मी बळीराम साबळे पाटील बोलतो, लिंबारवे देवी तालुका जिल्हा बीडून बोलतो ताई।
0: हाँ बोला सर, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं।
1: आमच्या प्रांजली निपटेला बोलवा बरं, लातूर आमचं त्यांना बोल बोल ताई।
2: हॅलो।
0: हाँ बोला, आपलं नाव सांगा।
2: प्रांजल प्रदीप।
0: काय करतेस प्रांजल, तू कितवीला आहे आता?
2: पहिली।
0: अगं बाई, हो का, पहिल्या वर्गात आहेस? बरं, आता शाळेला सुट्ट्या लागल्या, मग आता मस्त धम्माल। मग आजी आजोबांकडे आलेली आहेस का तू? हो का,
1: सांग सांग सांग बोला नाथ।
0: बरं,
1: सुरुवात किल्ले दारूचे जलालबाई, अभिमन्यू साबळे, रामहरी कदम, मारुती भोसले, नारायण चिरके, दत्ता डाके, साहेबराव पाटील, रामहरी आपलं ईश्वर साबळे, हे सगळेजण म्हणून ताई आपण गीत ऐकत होतो।
0: बरं बरं, ठीक आहे, कार्यक्रमात फोन केला यासाठी धन्यवाद।
1: कॉल घेतल्याबद्दल धन्यवाद ताई।
3: बोला ना, अरे शिकून सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का।

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार ताई.
0: नमस्कार. फोन फरमाईश कार्यक्रम छत्रपती संभाजी.
1: हो ताई, सावित्री ताई बोलतो ना आपण.
0: हो हो.
1: तर ताई, मी कॉम्पोस्ट चौकला संभाजीनगर इथून चंद्रकांत गोमटे बोलतो.
0: बोला गोमटे सर, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: हो हो, खूप खूप तात्पर्य सर्व काळजी घ्यावी आणि त्यांना मुख्य प्राणी थोडं पाणी ठेवावं.
0: बरोबर आहे.
1: आणि सर्वांनी पाण्याची काटकसर करून सनी सदुपयोग घ्यावा.
0: हो हो, अगदी मोलाचा सल्ला दिलाय तुम्ही.
1: हो हो. आणि तसंच मला एक सांस्कृतिक आहे की पाण्याची थोडं मला थंडावा मिळा म्हणून चांदणी चांदणी लगी आज वो सावन की फर्ज ओ जडी आहे. हॅलो ताई.
0: बर बोला.
1: तर सर, पसंत तुम्ही सावंकी ताई आणि पुढे चादरे जिन दामोरी बबुर पुरुषे किरण जगनभाई आपले सर्व मंडळी ताई
0: कार्यक्रमात. हो हो, कार्यक्रमात फोन केला यासाठी धन्यवाद.
1: हो हो, फोन केला धन्यवाद ताई.

0: हॅलो.
1: हॅलो शालिनीताई.
0: हां हां बोला, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: हां नमस्कार. सुरेश जाधव, नेहरू चौक, पैठण, जिल्हा छत्रपती, संभाजीनगर, महाराष्ट्र, इथून बोलतो ताई.
0: हो हो जाधव सर, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं, बोला.
1: धन्यवाद ताई, धन्यवाद. कसे आहात ताई?
0: हो छान आहे, आपण कसे आहात?
1: मी सुद्धा मजेत आहे, छान आहे, आनंदी आहे, आकाशवाणी सोबत आहे.
0: हो हो छान.
1: आता उन्हाचा तडाखा जवळपास आणि अधिक मास सुरू झालेला आहे.
0: हो
1: त्या निमित्ताने सर्व रसिक श्रोत्यांना, भक्तांना अधिक मासच्या हार्दिक शुभेच्छा. एक वेळेस पैठणला या तीर्थक्षेत्र ठिकाणी.
0: बरोबर.
1: कारण की भरपूर लोक इथं वारकरी संप्रदाय येतात, भाविक लोक येतात. आणि तुमचं सुद्धा स्वागत आहे ताई.
0: हो नक्कीच.
1: म्हणजे जेणेकरून पैठण हे ऐतिहासिक शहर आहे. एकनाथ महाराजांची कर्मभूमी.
0: बरोबर.
1: काय आज माझी फरमाइश आहे ताई, चित्रपट आहे. हा सनम तेरी कसम चित्रपटातली गीत ऐकतोय ताई मी आज.
0: कुठलं?
1: हा कितने भी तू कर ले सितम, हस हस के सहेंगे हम ये प्यार होगा ना कम, सनम तेरी कसम. कारण कसं आहे ताई, आपले दक्षिणात्य हिरो कमल हसन या चित्रपटामध्ये आहे. आणि योगायोग बघा, त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मी हे गीत देतो त्यांना, वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ताई.
0: बरोबर.
1: तसं पाहिलं तर त्यांचा एक दुजे के लिए हा सुपरहिट चित्रपट होता.
0: हो
1: फार गाजला हा चित्रपट.
0: बरोबर आहे.
1: आणि दोन प्रेमी युगलांची ही कथा होती त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हा चित्रपटानंतर तो इतका फेमस झाला का मग नंतर कमल हसन मी मागे वळून पाहिलंच नाही. एकशे बरतर एक त्याला चित्रपट भेटत गेले.
0: बरोबर आहे.
1: आणि एक असा चित्रपट आला होता त्यांनी फार छान भूमिका केली होती ताई, चाची 420. आणि दुसऱ्या चित्रपटात आला होता अप्पू राजा. म्हणजे छोटा आणि मोठा असं दाखवलं होतं त्याच्यात. तर ह्या गीतासाठी माझी मिसेस सुनीता जाधव, मुलगा प्रसाद जाधव, मुलगी आरती, अरुण धोंगडे, पूजा, अजय क्षीरसागर, शोभा पोटपिल्लेवार, अशोक पाटील, चंद्रकांतजी गोमते, रुक्नुद्दीन तांबोली, राजेंद्रजी मिसाळ, हे सर्व मित्रमंडळी आणि नाते मिळून या छानशा गीताचा आज आनंद घेऊ ताई आपण.
0: नक्की नक्की. कार्यक्रमात फोन केला यासाठी धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ, फोन फरमाइश।
1: नमस्कार।
0: नमस्कार, आपलं नाव सांगा।
1: मी काकासाहेब बाजीराव तायडे, बोदेगाव खुर्द, तालुका पलंदी, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून बोलतोय।
0: बोला बोला, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं।
1: आम्हाला या फोन फरमाइश कार्यक्रमात एक गाण्याची फरमाइश करायची।
0: हाँ बोला,
1: कोयला चित्रपटातील
0: काय चालू आहे आता सध्या?
1: काही नाही, आम्ही शेतकरी आहोत, शेतीची कामं चालू आहेत।
0: बरं बरं,
1: मस्त आहे।
0: हो बरं, कार्यक्रमात फोन केला यासाठी धन्यवाद।

0: हेलो।
1: हेलो, फोन फरमाइश कार्यक्रम।
0: हाँ नमस्कार भाई,
1: नमस्कार।
0: मी गंगाधर सावनकर बोलतो, कुंडलवाड़ी जिला नांदेड। धन्यवाद
1: हाँ बोला, कार्यक्रमात स्वागत है आपलं।
0: ताई।
1: काय चाललं, कसे आहात आपण?
0: आता लई ऊन आहे ताई,
1: हो
0: भयंकर ऊन आहे,
1: हो
0: आणि घरीच बसून आहे। आता रेडिओचा कार्यक्रम ऐकलो।
1: वा वा छान।
0: आणि 4 च्या नंतर 5 च्या नंतर बाहेर निघालो ताई,
1: हाँ हाँ
0: कारण ऊन कमी होतो। हा,
1: बरोबर आहे।
0: आणि उन्हामध्ये काम असेल तर दस्तीवर बांधून जातो।
1: बरोबर, छान। कुठलं गाणं
0: काय ना
1: ऐकायचं आहे
0: ताई, आपली
1: कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकायचं आहे?
0: आज ताई एक दूजे के लिए, शोले बारिश की बाली उमरी को सलाम,
1: अच्छा,
0: ये गाणं ऐकायचं ताई।
1: बरोबर।
0: सोबत आमचे वरिष्ठ श्रोते सुरेश जाधव जी, पैठणचे बाहुबली फुलसुरे साहेब, तुकाराम जाधव जी, पुरुषोत्तम शर्मा, राजू मिसाल साहेब आणि संजय मुरंबेकर, भगवान खोतकर,
1: बरोबर। हो
0: ये मित्र आहेत आमचे रेडिओचे ऐकणारे।
1: हो
0: तुम्ही पण ऐका ताई, ताई आमच्या मित्राला भी एक ऐकवा।
1: नक्की, कार्यक्रमात फोन केला यासाठी धन्यवाद।
0: धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: अशाच प्रकारे करायला पाहिजे, कारण सर्वांना
1: बिलकुल
0: संधी
1: बिलकुल
0: मिळायला
1: मॅडम,
0: पाहिजे.
1: तसा करायला पाहिजे मॅडम,
0: हां
1: कमीत कमी 2 महिने.
0: बरोबर आहे.
1: हो 2 महिने, 1 महिना पुन्हा फोनच लागत नाही ना मॅडम.
0: हो हो
1: असं होतं त्याच्यामध्ये.
0: बरोबर आहे.
1: हो काय म्हणतो ऊन मॅडम?
0: हो ऊन तर बरंच आहे.
1: इकडे पण खूप आहे बीड जिल्ह्यामध्ये मॅडम,
0: हो
1: कडक ऊन, एकदम कडक ऊन आहे मॅडम.
0: बरोबर आहे.
1: हो
0: कुठलं गाणं ऐकायचं मग आज?
1: तर एक शेर अर्ज करतो लहानसा आपला.
0: बरोबर.
1: परिवार को मालिक बनकर नहीं, माली बनकर संभालो. परिवार को मालिक बनकर नहीं, माली बनकर संभालो. क्योंकि जिस बगिया का माली अच्छा होता है, क्योंकि जिस बगिया का माली अच्छा होता है, वहाँ का हर फूल महकता रहता है, वहाँ का हर फूल महकता रहता है.
0: वाह वाह, बहुत खूब.
1: धन्यवाद मॅडम. तर ह्याच अनुषंगाने गीत ऐकू शकतो मॅडम.
0: हा हा, कुठलं गाणं ऐकायचंय?
1: चित्रपट आहे एक फूल दो माली, गायक आहेत मोहम्मद रफी आणि आशा भोसले, आणि गीताचे बोल आहेत मॅडम, ये पर्दा हटा दो जरा मुखरा दिखा दो, हम प्यार करने वाले हैं कोई गैर नहीं. खूप सुंदर गीत आहे मॅडम.
0: हो हो, छान गाणं आहे.
1: त्या गीतासाठी माझे 2-3 मित्र आहेत मॅडम.
0: बोला.
1: पहिल्यांदा तर खास तुम्ही, त्यानंतर आमचे सुरेश जाधव, राजेंद्र मिसाळ, चंद्रकांतजी गोमटे, अभिमान साबळे पाटील, बळीराम साबळे पाटील, दत्तू मामा आणि राम हरी कदम, आम्ही सगळे मिळून या गीताचा आनंद घेऊ मॅडम.
0: नक्कीच.
1: धन्यवाद मॅडम,
0: कार्यक्रमात फोन केला यासाठी धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: ये पर

0: श्रोते हो, आज फोन फरमाईश या फोन इन कार्यक्रमात इथंच थांबूयात. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिक श्रोत्यांची रजा घेते. नमस्कार.
1: हॅलो हॅलो
2: हॅलो, फोन फरमाईश.
1: हॅलो हॅलो
2: हॅलो, फोन फरमाईश.
3: फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.7 सर्वजनात सर्वांच्या मनात. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा. आणि

0: ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा, उद्देश काय? म्हणजे
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं, त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा, अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत, आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असं आलं की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे, म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी, म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो, आणि त्यामुळे महिला शेतकरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे, म्हणजे तिच्या मनात असं असतं मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते, म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे, मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो, म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते, असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2-3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं, पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही. तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे आणि तेच काम रोज करायचंय, म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
0: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
1: अगदी, म्हणजे कुठलं आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात, त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15, 20-20 दिवस झाल्यांनी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही, म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं असं

0: स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे. आता हे दिवस आले म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आली आहे, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच काढावा लागतो आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं, तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी आजही
0: आहे आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडे कामाला ये, मी तुझ्याकडे कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वरच्या पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतं.
1: त्याला इर्जिक म्हणायचे
0: बरोबर,
1: तसंही
0: अजून चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात, त्याच्यावरनच एक विचारायचंय की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लागवणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी?
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्या तो शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत, पण या महिलांच्या नावावर शेतीचा 7/12 म्हणजे मालकी दाखवणे जो कागद आहे त्याला 7/12 उतारा असं आपण म्हणतो, तर त्या 7/12 महिलांची नावं नाहीयेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले अशा महिला आता जाग्याहून 7/12 स्वतःचं नाव लिहित आहेत, पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून 7/12 झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारानं असं म्हणतात, पण काही काही गोष्टी शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते आणि अजून महिलेच्या नावावर 7/12 याला सामाजिक मान्यता नाही. आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेतीच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते. पण पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये.

0: कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात. आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण त्याच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल, त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं. आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं. पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात, कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात, दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा युएननी या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता. असं
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा जसं आता तुम्ही म्हणालात जगाचा जरी विचार केला किंवा किमान भारताचा विचार केला तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: सगळीकडे दिसतंय. आणि खरं तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना, म्हणजे
1: शेती मला थोडं तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं, क्वालिटी दिसते.
0: अगदी, आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं, तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे, म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं, म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेण म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याचं, म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात लोकांना माहिती करून देऊ. आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का, आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, आज चला आमच्यासोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात, कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला तीन चार गोष्टी माहिती असतात, म्हणजे भात पेरला, भात लावला, भात काढला, भात मळला, एवढी चार क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं, पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची, ती टाकायची, त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा, या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा 5 महिन्यांचा 6 महिन्यांचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा 10 महिन्याचा असतो, एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो. आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: अगदी बरोबर. आणि जास्त पाऊस झाला, नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं. म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं, पाणी फिरलं असं झालेलं असतं. आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही.

0: त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं, पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: मजूर म्हणून महिला
0: बरोबर बरोबर तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील, तर बाहेर एखादी

0: तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते, आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते. म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही, तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का, तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
0: अगदी, त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात, जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35 रुपये 30 रुपये किलो भाव मिळतो, पण आपण तिथे जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोनी घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत, तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा, कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ते तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल, तिचं मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे. नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथे रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत, महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना
1: दिसतात. खूप महत्वाचं वाटलं कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
0: अगदी.
1: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
0: अगदी. म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर GDP मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यातनं असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
0: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर. दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात.

0: हाँ. की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो. म्हणजे हा म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं. म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
1: बरोबर. महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही. अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात. म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवसातले 8 तुम्ही वाका म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहे ते कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोप काढता येतात तर त्याला तिवक म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल उपलब्ध होणं असेल किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्यावेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे.
0: बरोबर आहे.
1: तर मग पाठदुखीचेही
0: पाठदुखीचे प्रश्न मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्यासाठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का. आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जी लोक काम करत आहेत एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी तरी शेतावर जाऊन काढतंय ना पिक. कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळी आणि संध्याकाळी होतात असं नाही. मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होतंय का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये. तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका. आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत औषध गोळ्या देण्याचे आहेत तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावरनं, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा उपयोग
1: नक्की होईल.
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही. तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की.
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोचल्या आणि त्यांना थोडंसं का होईना कर्ज मिळायला लागलं. 50,000 असेल 60,000 असेल पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोज

0: समप होतंय असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1000-2000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण ही कशी व्यावसायिक जोड झाली. पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला आहे.
1: मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्चीकरणाची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदाने असो स्वनिर्णयाने असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा 1000 लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी. सखी विश्व अपर्णा.

0: आमे आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय गं अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय बघ. बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
1: अगं तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊसवर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची आहे. आम्ही नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
0: हो
1: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्सायटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग सगळं सामान इथे दिसतंय.
0: अगं मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
1: बर,
0: म्हणजे खूप गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपट बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
1: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. आर्ट, कल्चर सगळ्या कलांची आवड बाई तुला.
0: पण मॅडम आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता बघ. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले आपण दोघी, आपल्या आवडीनिवडीत अशा किती वेगळ्या आहेत.
1: पण पूरक हा एकमेकींना. आईबाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि आमयामध्ये आलेत थोडेफार.
0: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
1: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई आपण ते आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
0: अगं हा तर एक प्रयत्न, पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं ना. पण म्हणजे जुन्या नव्याची कास धरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
1: नाही ग.
0: ए पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
1: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
0: ते आहे.
1: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो, आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
0: ग्रेट.
1: आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की? तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
0: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
1: ए कुठे पळतीयस?
0: आले आले आले आले आले.

0: या संज्ञा बाई बसा.
1: हुश आले बाई चालू.
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई, पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची.
1: हो,
0: मारुतीच्या शेपटी सारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. मग आई म्हणायची,
1: झाल्या पोळ्या,
0: आता संपव गोष्ट तुझी.
1: खरंच ग.
0: मग तू लगेच लंका जाळायचीस.
1: हो खरंय ग.
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही.
1: हो ग, मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची. हा घे पुच्छ गुच्छ.
0: या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ. थँक्यू,
1: वेलकम. अपर्णा, आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग.
0: हो ग,
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो.
0: हो बाई, त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही.
1: हो ग,
0: आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बा असायचा प्रत्येक गोष्ट.
1: हो,
0: आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची. रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची, मग त्याच्या बाबाला सांगितलं, आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा. मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना.
1: अरे देवा. मग
0: काय, चार दिवस आमच्या घरात दुखवटा.
1: सांगतीयस.
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही, तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई.
1: काय ग या मुलांचं पण. पण खरंच ग, बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची. लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी. ए ए, आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला?
0: अगं खूप आहेत. ते नाही का चल रे भोपळ्या टुणूक.
1: हो,
0: मग ती लाकूड तोड्याची गोष्ट, ससा कासवाची रेस,
1: आणि हुशार माकड, लोभी मगर आणि बुडबुड घागरी.
0: अगं किती होत्या अशा.
1: कितीतरी.
0: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचवतो.
1: हो,
0: टोळीवाला आणि माकड.
1: हो अगं, त्याचे धडेच होते आपल्याला.
0: धडे जाऊ दे, पुढची गंमत सांगते तुला.
1: काय ग?
0: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं, माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या. तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला, त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो.
1: बरोबर,
0: टोप्या विकण्याचाच. त्याच रस्त्याने जातो, तशाच टोप्या घेऊन जातो, त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो. झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या, तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तो हुशार असतो, आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. मग तो आजोबांचाच प्रयोग करतो, स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपण तो गाठोड्याच्या जवळ.
1: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
0: त्याच्या आणि वर बघत राहतो, आता माकड टोपी टाकेल मग टाकेल. काहीच नाही, विचारात पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणतं, आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
1: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली, त्यांनी चूक केली तिथे करणार नाही. अरे काय भारी. ए पण आजकाल बर का, ससा कासवाची जी रेस आहे ना, त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात.
0: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सशाच्या पाठीवर कासव बसून जातं आणि दोघं रेस जिंकतात.
1: रेस जिंकतात तेच, किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का, शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं, एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे, या गोष्टी इतक्या सुंदर दिल्यात ना ग कोणी.
0: पण आपण नुसताच बोध घेतला ग.
1: हो,
0: आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले, नाही कधी.
1: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्टी तिथले प्राणी कसे बोलतात, भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
0: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
1: बरोबर.
0: ए संज्ञा, आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का?
1: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसतंय. तो बघ, मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास येतो छान.
2: आओ बच्चों, आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?

0: सुद्धा मस्त होता ग. घरगुती
1: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
1: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाकतोडत नाही म्हणावं. आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण ते तुमचा निरोप.
0: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
1: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
2: बरोबर.
1: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
2: मुंगी शांतपणे म्हणाली, आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही म्हणून मी आता साठवण करते.
1: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेन असं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
2: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
1: आपल्याला संकटात वाचवते.
2: बरोबर. खरंच ग, किती छान असतात ना या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, एक टाका पुढचे 100% वाचवतात.
1: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
2: सांग सांग सांग सांग.
1: अद्वैत एक हुशार मुलगा होता बरं का, पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्टवर.
2: या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
1: सांग सांग.
2: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं, प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
1: अरे राम.
2: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अथवा

0: मिळाली त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण. त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
1: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
0: काय काय?
1: सगळी कामं वेळेवरच करणार.
0: बरोबर.
1: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
0: म्हणूनच म्हणतात ना, कल करेसो आज कर, आज करेसो अब.
1: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात गोष्टी ग गोष्टी
0: असं बोल की नीट
1: बरीच प्रगती झालीय. मुख्य म्हणजे शेवट केलास.
0: अगं संगती संगतो. कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये. आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
1: हे पण तुला खरंच सांगू? अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितल्याच की
0: खरंच की गं.

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरे ग, अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की ग.
0: आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मग मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए, पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग. त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतीस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे सम्राट छत्रपती ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
1: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण ना गोल कसा पूर्ण होतो बघ ना, म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची देशात माजलेल्या अराजकतेची त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, 1 वाजतोय, वेळ झालीय आमच्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठीतून बातमीपत्राची.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाने विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारने कायदे करावे अशी मागणीही संघटनेनं केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं या बंदला प्रतिसाद मिळत आहे. शहरातल्या औषधी भवनासमोर सर्व औषधी एजन्सी चालक वितरकांनी विविध मागण्या करत आंदोलन केलं. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव, जामोद शहरांमध्ये केमिस्ट असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी मूक मोर्चा काढण्यात आला. बुलडाणा इथं उपविभागीय कार्यालयाबाहेर औषध विक्रेत्यांनी आंदोलन केलं आणि आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला दिलं. अकोला शहरासह जिल्ह्यातले 2500 अधिक औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषधी दुकानं सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्ह्यातले सर्व औषध विक्रेते दवा बाजार इथं जमले होते. तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या आंदोलनाविरोधात अकोला शहरातले नागरिक शेखर पूर्णये यांनी अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या बंदमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता असल्याने आंदोलनावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या अधिकृत परदेश दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल इटलीची राजधानी रोम इथं पोहोचले. रोम विमानतळावर इटलीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी यांनी त्यांचं स्वागत केलं. भारतीय समुदायाकडूनही पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ एका विशेष स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. या औपचारिक भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रोमच्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध कोलोसियम स्मारकाला भेट दिली. पंतप्रधान आज पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचं सुमारे 99% विद्युतीकरण पूर्ण करत एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावर्षी मार्चपर्यंत 69,873 किलोमीटरहून अधिक ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झालं होतं. या कामगिरीमुळे भारताने युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्ससह अनेक प्रमुख देशांना मागं टाकलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने नाटककार गोविंद बल्लाळ देवल

यांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर झाले. ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 14 जून रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशनसह पाणीपुरवठा योजनांच्या अन्य कामांचा जिल्हाधिकारी डॉ भारत बास्टेवाड यांनी काल आढावा घेतला. या योजनांच्या कामांसह पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांचं बळकटीकरण पुनर्भरण आदी उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसंच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जलस्रोतांची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातल्या बापूगावमधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 12 जणांवर काल एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी बापूगावहून धानिवारी इथं साखरपुड्यासाठी जात असलेल्या टेम्पोचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. यात 14 जणांचा मृत्यू झाला. 32वं अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन येत्या 29 आणि 30 मे रोजी धाराशिव इथं होणार आहे. आमदार कैलास पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संमेलनाच्या उद्घाटक आहेत. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर साहित्य जीवनगौरव पुरस्कार संमेलनात प्रदान केला जाणार आहे. चंदनशिव यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दरवर्षी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकाला देण्याचा निर्णय संमेलनाच्या आढावा बैठकीत घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत. हा बंदी आदेश येत्या 31 ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. अशा परिस्थितीत पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी प्रशासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टीनं या उपाययोजना केल्या जातात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.

दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार उलाढाल या सिनेमासाठी सुरुवातीला ऐकूया अजय गोगावले यांना.

झपाटलेला या सिनेमातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत होतं. अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, श्रोते हो आपण ऐकता आहात.

0: श्रोतेहो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि त्या बातम्या विस्तृतपणे. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं. यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. ULPGM-V3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

0: चूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: द गव्हर्नमेंट इज ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स डेव्हलपिंग ए नॅशनल लीगल मेट्रॉलॉजी पोर्टल. द इंडियन स्टँडर्ड टाइम डिसेमिनेशन प्रोजेक्ट ऑर वन नेशन वन टाइम इज बीइंग इम्प्लिमेंटेड इन कोलॅबोरेशन विथ नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी अँड इस्रो टू एस्टॅब्लिश ए रोबोस्ट नॅशनल टाइम.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचा आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या 4 दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45-65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं

0: दिला है। आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे। सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल। केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत। सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे। आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा। 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार। भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे। भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना स्वयंपाक करण्याकरता सुद्धा सिलेंडर उपलब्ध होत नाहीये। जिल्ह्यातील एजन्सी धारकांकडून योग्यरित्या गॅस सिलेंडरचं वाटप होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नुकतेच भंडारा शहरातील खात्रोड परिसरामध्ये एचपी गॅस एजन्सीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं। भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं तरुणाचा कूलरमध्ये पाणी भरताना विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेत 26 वर्षीय मोहित हटवार या तरुणाचा मृत्यू झाला। शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरतो आहे। भंडारा जिल्ह्यात या आर्थिक वर्षात 61 रुग्णांना सुमारे 53,75,000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे। भंडाराच्या मोहाडी नगर पंचायतीला 35 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही शहरातील अनेक भागात आजही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचं चित्र आहे। नियमित पाणी न मिळाल्यानं महिलांना लांबवरून पाणी आणावं लागतं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। उन्हाळ्याच्या तीव्रतेत सामाजिक कार्यकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं अत्याधुनिक एमआरआय सेंटरचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं। यामुळे आता जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना महागड्या तपासण्यांसाठी मोठ्या शहरांची वारी करावी लागणार नाही। राज्यात एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ येते आहे, मात्र भंडारा जिल्ह्यातील जेवणाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये याच्या उलट चित्र आहे। इथं प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून शाळेला प्रवेश परीक्षा घ्यावी लागते आहे। भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 12,65,000 एमडी नुकतीच जप्त केली। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी सध्या 9 प्रवेशद्वार कार्यरत आहे। पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी 4 नवीन गेट सुरू करण्याचा निर्णय वनविभागानं घेतलाय। त्यापैकी मुरदोली इथल्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन 1 मे रोजी झालं असून उर्वरित 3 गेट लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्र संचालकांनी दिली आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खून प्रकरणातील पीडितांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील 8 कुटुंबियांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला। वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसह विविध समस्यांवर संतप्त शेतकऱ्यांनी थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे। वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यानं वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना निलंबित करण्यात आलंय। देवरी तालुक्यात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या 4 जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली। यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुषांचा समावेश असून 1 वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती। त्यांच्यावर देवरी इथं रुग्णालयात उपचार करण्यात आले। जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त करत जनगणनेवर बहिष्काराचा इशारा दिलाय। जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र होती आहे, तर उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आमदार राजकुमार बडोले यांनी तीव्र विरोध दर्शवत शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे, अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। देवरी इथं 91 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला गृहराज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इवनाते, खासदार नामदेव किरसान, आमदार

0: आमदार संजय पुराम उपस्थित होते. नव दाम्पत्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या 25,000 रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 1,00,000 रुपये देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला आमदार नाना पटोले, माजी आमदार दिलीप बनसोड, जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्यात तापमान 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं उष्णतेची लाट कायम आहे. जनावरांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. सुंदरनगर परिसरात पोलिसांनी 2 किलोहून अधिक गांजा जप्त करत एकाला अटक केली असून 2 आरोपी फरार आहे. तिरोडा इथं किरकोळ वादातून बीएसएफ जवानानं गोळीबार केल्याची घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आमगाव तालुक्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी मित्राची हत्या करून बनावट अपघात घडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आताच आपण ऐकलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:45 झाले आहेत.
2: क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
3: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी. 11 साइंस एंड CBSE बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
4: विजिट आत्मा मलिक ऑनलाइन .com.

0: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड आजार, लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉईड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 1:50 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या उर्दूतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

हॅलो डॉक्टर, श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोतेहो गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

थोडी सी बेवफाई या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. नक्ष लैलापुरी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं खय्याम यांनी.

सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं मदन मोहन यांनी. चित्रपट होता चिराग. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. आयआयटी मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे.

0: नव्या जगाचं नवं चित्र, आता छतावर असलेल्या टीव्ही अँटेनाला करा गुड बाय कायमसाठी, वेळेनुसार बदला, पुढे चला, आजच घेऊन या दूरदर्शनची डीडी फ्री डिश। यात आहे आपल्या पसंतीची 100 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल्स, याशिवाय 51 एज्युकेशनल म्हणजे अभ्यासाची चॅनल्स आणि 48 रेडिओ चॅनल्स। आणि हो, सेट टॉप बॉक्स लावल्यानंतर कोणताच खर्च नाही, बिलकुल नाही। आपलं आणखी एक पाऊल डिजिटल क्रांतीच्या दिशेनं, डीडी फ्री डिश।
1: श्रोतीयो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत। संगीतबद्ध केलं आहे राहुल देवबर्मन यांनी। चित्रपट आहे घर।

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, 3 वाजतायत. सुरुवातीला प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 3:10 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे। आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं, त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे। देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे।
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले। भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं। यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं। आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले। रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले। दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेटी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली। अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे। ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत। औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे। यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला। सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला। दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत। धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला। सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला। बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या। गोंदियात औषध विक्रेत्यांनी मूकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर

जळगाव जिल्ह्यात खामगाव शेगाव जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची एफडीए अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच आर एस चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या घरावर छापे आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत ज्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आई वडिलांच्याच खांद्यावर आली आहे.
1: अगदी बरोबर.
0: हे मला प्रामुख्याने हे चार बदल पालकत्वामध्ये जाणवत आहेत.
1: बरोबर. आणि तुम्ही म्हणाला ते अगदीच खरं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये केवळ आई वडीलच नाही तर आजी आजोबा काका काकू हे सर्वच त्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे कळत नकळतपणे पालकत्व हे त्यांच्यासोबत सुद्धा घडत होतं आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर मुलांचे येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आई वडिलांसोबतच अनेक मंडळी होती आणि जे आत्ता कदाचित नाही आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांच्या या बदलत्या पिढीनुसार त्यांचे प्रश्न बदलत आहेत, पारंपरिक भारतीय मूल्य आणि आजच्या ज्याला आपण जेनझीज म्हणतोय यानुसार जे बदलणारे ट्रेड्स आहेत या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत जाणवते. आता आपली मूल्य आणि मुलांची बदलणारी पिढी या सगळ्यांमध्ये एक सुवर्णबद्ध साधायचा असेल तर तो कसा साधता येईल?
0: खूप छान प्रश्न आहे. आणि आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की आधुनिकतेच्या प्रवाहात आपली जुनी भारतीय मूल्य कुठेतरी हरवत चाललेली आहेत. पण खरं सांगू का, मूल्य कधीच जुनी होत नाहीत किंवा ती बदलतही नाहीत, फक्त ती मांडण्याची पद्धत बदलावी लागते. आता हा सुवर्ण मध्य साधण्यासाठी काही महत्वाचे मी विचार सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिला आहे म्हणजे मूल्यांची व्याख्या बदलली पाहिजे. आपण अनेकदा आदर म्हणजे फक्त नमस्कार करणं किंवा पाया पडणं इतकंच मर्यादित ठेवतो. पण आजच्या पिढीसाठी आदर म्हणजे एकमेकांच्या वेळेचा, खाजगी अवकाशाचा, म्हणजे त्याला प्रायव्हसी म्हणतो आपण, विचारांचा सन्मान करणं होय. जेव्हा आपण त्यांच्या भाषेत या मूल्यांची मांडणी करतो तेव्हा ती त्यांना जास्त जवळची वाटते.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय या प्रश्नाचं स्वागत करा, म्हणजेच काय आपल्याकडे बघा डेमोक्रॅटिक पॅरेंटिंग म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण पालकत्व असतं. आजची जी जेन झेड पिढीला प्रत्येक गोष्टी माग का हे विचारण्याची सवय आहे.
1: बरोबर.
0: आम्ही सांगतोय म्हणून तू हे कर असं म्हटलं की ते बंड करून उठतात बघा. पण जर आपण त्यांना एखाद्या मूल्यामागचं लॉजिक जर सांगितलं, कारण नीट पटवून दिलं ना, तर हीच पिढी ती मूल्य अत्यंत आनंदाने आणि स्वाभिमानाने स्वीकारतात.
1: बरोबर.
0: आता आपण एक व्यावहारिक उदाहरण बघू. आत्ताचा काळ बघा कसा आहे, सोशल मीडिया आणि गेमिंगचा आहे बघा. मुलांच्या नव्या ट्रेंड्सना सरसकट विरोध करून चालत नाही बघा आपल्याला. त्यांना आपण विरोध करून काय करतो, स्वतःपासूनच आपण लांब ढकलत असतो.
1: बरोबर.
0: त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की हे जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण एक ब्रिज म्हणून वापरलं पाहिजे आपण, आणि त्याच्याद्वारेच आपण मुलांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यातली एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी तुमची तासन तास काय करते, ऑनलाईन गेमिंग मध्ये बिझी आहे, तर त्यांना ओरडण्याऐवजी आपण त्यांच्या शेजारी बसलं पाहिजे, त्यांना कुतूहलाने विचारलं पाहिजे, अरे हा गेम नेमका कसा खेळतात, तुला यातलं नेमकं काय आवडतं, आता याचा परिणाम काय होईल बघा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांच्या जगात रस घेता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दल डिफेन्स मोड कमी होतो.
1: बरोबर.
0: ते तुमचं जग समजून घ्यायला तयार होतात.
1: बरोबर.
0: आणि याच्यासाठीच आपण मार्गदर्शन काय करणं अपेक्षित आहे बघा. एकदा संवाद सुरू झाला की मग तुम्ही त्यांना अधिकारवानाने सांगू शकता, बघा गेम खेळणं मनोरंजक म्हणून ठीक आहे, पण ही तुझी आता अभ्यासाची वेळ आहे बरं का, ही वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आणि करिअर घडवण्याची आहे.
1: बरोबर.
0: हे विसरून चालणार नाही. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे पालकांना की पालकांनी मुलांच्या ट्रेंड्सच्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे, तर आणि तरच मुलं पालकांच्या मूल्यांच्या भाषेत संवाद साधतील.
1: बरोबर.
0: हाच तो सुवर्ण मध्य आहे जो आजच्या काळाची गरज आहे.
1: बरोबर. थोडक्यात काय तर तो दोघांमधला संवाद महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने घडून येणं महत्वाचं आहे. मला अजून एक विचारावं असं वाटतं की आतापर्यंत कसं झालंय ना की पालक कायम मुलांना काहीतरी सांगत आलेत आणि मुलांनी ते कायम ऐकत आलेत, अशाच पद्धतीने पारंपरिक विचारधारणेने आपण आतापर्यंत प्रत्येक पिढी घडवत आलोय. पण आत्ता अर्थात ज्या पद्धतीने जनरेशन्स बदलत आहेत, ज्या पद्धतीने पिढी बदलतीये, त्याप्रमाणे पालकांनी स्वतःचे अधिकार न गमावता सुद्धा मुलांबरोबर एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायला हवं. पण प्रश्न पडतो की मग हे नातं निर्माण करायचं कसं, कारण पालकांची भूमिका तर हातून सुटणार नाहीये, पण मैत्रीचं नातं पण निर्माण करायचं आहे, तर तुम्ही काय सांगाल?
0: हा प्रश्न ना तुम्हाला सांगतो आजच्या प्रत्येक पालकाला पडलेला आहे.
1: नक्की.
0: बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपण मुलांचे मित्र झाले पाहिजे. पण मला थोडस वेगळं वाटतं. मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वयाचे मित्र बाहेर आहेतच की.
1: बरोबर.
0: पालकांनी मुलांचे बेस्ट फ्रेंड होण्यापेक्षा फ्रेंडली पालक होणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यातली काही सूक्ष्म फरक आणि पद्धती आपण समजून घेऊया. आता मैत्री आणि जबाबदारी

0: याची सांगड आपण घातली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, समजा मुलाने एखादी चूक केली तर मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून ती चूक कशी सुधारायची ते सांगतो.
1: बरोबर.
0: पण पालक म्हणून ती चूक नेमकी चूक का आहे हे स्पष्ट करणं आपलं उत्तरदायित्व आहे. मी तुझा बाप आहे हा अहंकार सोडून मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देणं म्हणजे खरं पालकत्व आहे.
1: अगदीच.
0: दुसरं म्हणजे अधिकार ओरडण्यातून नाही तर प्रभावातून दिसून आला पाहिजे. मुलाला हे माहितीच असावं की संकट काळी मी माझ्या आई वडिलांकडे हक्काने जाऊ शकतो आणि तिथं मला कोणीही ओरडणार नाही.
1: बरोबर.
0: मला फक्त पालकांचा आधारच मिळेल. आपला अधिकार हा मुलांवर खेकसण्यातून किंवा धाक दाखवण्यातून निर्माण होऊ नये. तर आपल्या विचारांच्या त्यांच्या मनावर जो प्रभाव आहे त्यातून निर्माण झाला पाहिजे. आपण एक उदाहरणातून बघू. परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचे गुण अपेक्षेपेक्षा मुलाला कमी आलेले आहेत किंवा एखाद्या विषयात तो नापास झालेला आहे. तुमची भूमिका कशी असावी त्याबद्दल? एकतर मुलाला बघा काय लागतो की एक भावनिक आधार लागतो.
1: बरोबर.
0: मुलाला निराश झालेलं पाहून तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवता आणि शांतपणे सांगता निकाल वाईट लागलाय हे मला दिसतंय रे आणि तुलाही त्याचं वाईट वाटतं हे मला समजतंय. हवं तर थोडा वेळ रडून घे हरकत नाही, पण लक्षात ठेव हा एक निकाल म्हणजे तुझी संपूर्ण आयुष्य नाहीये.
1: बरोबर.
0: त्याची दुसरी पायरी अशी आहे की आता इथं अधिकार आणि स्पष्ट मार्गदर्शन तुमचं झालं पाहिजे ह्या भावनिक आधारातून अधिकाराच्या नंतर.
1: बरोबर.
0: जेव्हा तो मुलगा शांत होतो ना तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार न गमावता वस्तुस्थिती सुद्धा मांडली पाहिजे.
1: बरोबर.
0: तुम्ही त्याला सांगता तुझा पालक म्हणून मला हे सांगावंच लागेल, गेल्या काही महिन्यात अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर तू जरा जास्तच वेळ घालवलायस.
1: बरोबर.
0: आणि ती तुझी चूक आहे. आता आपण एकत्र बसूया आणि ही चूक कशी सुधारायची आणि पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची याचं आपण नियोजन करू. थोडक्यात मला म्हणायचंय की मुलाला तुमच्याबद्दल भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. ज्या दिवशी मुलाला खात्री पटेल की माझे आई वडील मला जज करणार नाहीत तर गाईड करणार आहेत त्या दिवशी अधिकार आणि मैत्री यांचा ना समतोल आपोआप साधला जाईल.
1: बरोबर. तुम्ही खूप महत्वाचं सर एक आत्ता म्हणालात की पालकत्व म्हणजे त्या मुलाला गाईड करणं आहे आणि मुलाच्या मनामध्ये ती भीती न येता तुमच्याविषयी जर तो आदर निर्माण झाला तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण जे आत्ता सो कॉल्ड म्हणत चाललोय की पालकांमधलं आणि मुलांमधलं जे नातं आहे ते मैत्रीपूर्ण असायला हवं, पण मैत्रीपूर्ण करताना कुठेतरी त्याला पालकत्वाची जोड असलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते नातं खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळी ना माझं मूल म्हणून त्याच्याकडे आपली जी बघण्याची भूमिका आहे ना ती खूपदा अधिकारवाणीच होते. खरं तर आता ती भागीदार या अँगलने सुरू व्हायला हवीये किंवा ती त्या पद्धतीने असायला हवीये. आणि जेव्हा मी हे म्हणतीये की मुलांबरोबरचं पालकांचं नातं हे भागीदारी किंवा भागीदार म्हणून असायला हवं, तेव्हा अर्थात पालकांकडून त्या मुलांसाठी म्हणून काही अशी वेगळी पावलं उचलायला हवीत का की जेणेकरून मुलांना सुद्धा जाणवत राहील की हो माझे पालक माझ्या सोबत आहेत.
0: आता आपण एक अधिकारवाद्याने जर बघितलं ना आपल्या समोर काय असतं, फक्त की मी ज्यावेळेस त्याची मालकी फक्त मानतो, माझा त्याच्यावरती हक्क आहे, माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे, असं आपण मुलांच्या बाबत असं बोलत असतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ना फक्त काय दिसतात, मग रिझल्ट दिसतो, त्याला मार्क्स किती पडलेत दिसतात, त्याचं यश दिसतं, घरात किती ट्रॉफी आणलेल्या आहेत त्या दिसतात आपल्याला. पण जेव्हा आपण एक भागीदार म्हणून बघतो ना तेव्हा तिथं फक्त काय दिसतं माहिती का, प्रेम दिसतो त्याच्याबद्दल. आता ह्याची काय बघा, एक पहिली पायरी अशी आहे की मुलांचं पहिलं आपण काय घेतलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. आपण मुलांशी बोलतो खूप पण त्यांचं आपण ऐकतो का? समजा मुलाने आज अभ्यास केला नाही तर आपण अधिकारवाने लगेच ओरडतो अभ्यास का नाही केला. पण एक भागीदारी म्हणून जर आपण बघितलं तर आपण त्याच्याशी काय कॉन्व्हर्सेशन करू शकतो, बघा अरे आज थोडा थकलेला वाटतोयस तू, काही अडचण आहे का? यामुळे मुलाला वाटतं की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत.
1: बरोबर.
0: त्यातली दुसरी पायरी बघ काय असली पाहिजे की त्याला निवडीचं पण स्वातंत्र्य पाहिजे. आता अधिकारवाने असलं की आपण काय करत असतो त्याच्यासाठी मला सांगा, छोट्या छोट्या गोष्टीत आपणच सगळे निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये मग काय करतो आपण की तू कुठले कपडे घातले पाहिजे, इथपासून तू अभ्यासाची वेळ ठरवण्यापर्यंत त्यांना संधी देत नाही आपण.
1: बरोबर.
0: जर आपण त्यांच्यासाठी सगळे निर्णय घेतले तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला कधी शिकणार नाहीत. हा, याच्या भागीदारी म्हणून आपण काय करू शकतो, काय विचारू शकतो त्याच्यासाठी आपण? तुला होमवर्क आधी करायला आवडेल की खेळून आल्यावर? हा छोटासा बदल त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवतो.
1: बरोबर.
0: तिसरी पायरी म्हणजे काय बघा याच्यामध्ये, त्यांच्या चुकांना तुम्ही संधी मानलं पाहिजे. चूक

0: झाले की आपण काय करतो, पहिली शिक्षा करतो त्यांना. हे जर आपण भागीदारीत जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो बघा याच्यामध्ये, की आपण सोबत मिळून मार्ग काढूया. समजा मुलाकडून काहीतरी नुकसान झालं, त्याला ओरडण्यापेक्षा आता हे कसं निस्तारायचं किंवा पुढच्या वेळी आपण काय काळजी घेऊ शकतो यावर चर्चा करा.
1: बरोबर.
0: यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होते, भीती वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मला एक थोडक्यात असं सांगायचं आहे की एक भागीदारी म्हणून काय आपण केलं पाहिजे, की मुलाला भागीदार म्हणून वागवणे म्हणजे त्याला पूर्ण मोकळीक देणे नव्हे, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत विचारात घेताना, तेव्हा तुम्ही म्हणालात तसं ती ते त्या निर्णय प्रक्रियेचा भाग होत राहतात. ओनरशिप नावाची जी गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की या नवीन पिढीत नाहीये, ती रुजवावी लागेल ना. आणि पालक म्हणून ती कदाचित आपली जबाबदारी की ती ओनरशिप त्यांनी लहानपणापासून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल, जेव्हा पालक त्याच्याबरोबर बसतील आणि बोलायला लागतील आणि त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघे जण मिळून निर्णय घेतील, तेव्हा ती ओनरशिप जी आपण म्हणतो जी मुलांमध्ये यायला हवी, ती कदाचित डेव्हलप होत राहील. आणि अर्थात यासाठी पालकच सगळ्यात जास्त महत्वाचा रोल करू शकतो.
0: पालकांची ती जबाबदारीच आहे.
1: आपल्याकडे ना कायम जेव्हा मी मुलाला घडवणार आहे अशी भूमिका पालकांची होत जाते, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या मुलावरती सतत वॉच ठेवणं ज्याला आपण म्हणू, किंवा सतत त्याला क्रॉस चेक करणं असं जे आपण म्हणू, तेच चालू राहतं. आणि जेव्हा मुलाला हे कळतं ना की कुणीतरी मला क्रॉस चेक करतंय, तेव्हा अर्थात त्याच्याबद्दल ती थोडी अपमानास्पद किंवा अविश्वासात्मक गोष्ट ठरत जाते. अर्थात कदाचित पालक त्यांच्या जागेवर बरोबर असतील, पण मुलासाठीची ही एक खूपच गुंतागुंतीची भावनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. मग अशा वेळी नेमकं पालकांनी कसं वागावं की ते मुलाला त्याचं क्रॉस चेकिंग पण नाही वाटलं पाहिजे, पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरचं ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
0: तुम्हाला असं म्हणायचंय की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
1: बरोबर.
0: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाहीये.
1: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
0: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण कोण होतं, काय केलं.
1: बरोबर.
0: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे. नाहीतर जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात असं मुलांना नाही वाटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: दुसरं आहे म्हणजे काय, की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय, की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
1: बरोबर.
0: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक, हल्ली बघा हा शब्द वापरतात, स्पेस पाहिजे म्हणतात, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
1: बरोबर.
0: हा जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा. चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, की मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळाल्यानंतर मला ओरडणं मिळणार आहे असं त्यांना वाटत असतं.
1: बरोबर.
0: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
1: बरोबर.
0: आणि तेव्हाच काय होतं माहिती का, शिक्षेची भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
1: बरोबर.
0: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे, म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.
1: बरोबर.
0: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय, की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं, एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे

0: मनाचे बंद घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
1: अगदीच.
0: मला अजून याच्यामध्ये थोडस ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे. हा काही एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना, ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
1: बरोबर.
0: ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
1: अगदीच.
0: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर त्याच्यासोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
1: बरोबर बरोबर.
0: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात. हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
1: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही. आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरचं ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
0: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासन तास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर होतो.
1: बरोबर.
0: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघ. आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कथनी आणि करणी यातील पारदर्शकता बघा. त्याच्यामध्ये मुलांसाठी पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण मुलांना सांगत असू की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
1: ते आपल्यासाठी पण
0: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचं असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
1: बरोबर बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे काय असतं बघा, की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकटकाळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
1: बरोबर. आणि हे मुलं बघत शिकणार आहेत.
0: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
1: अगदीच बरोबर. अनिल सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल्यांच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे, त्याविषयी काय सांगाल?
0: आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे फक्त ओढू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयश ही केवळ हार नसून ती प्रगतीची पहिली पायरी आहे.
1: बरोबर.
0: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते.
1: बरोबर.
0: ज्या मुलाने कधीच अपयश पाहिले नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
1: खरंय.
0: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे अपराध म्हणून पाहणं पालकांनी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा मूल हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असं आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे पालकांचा पण मोकळेपणा पाहिजे हो. पालकांनी स्वतःचे

0: अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो म्हणून मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात, ती मुलांना दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: की अरे काही नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोवा केलेला असतो त्याचा.
1: खरं.
0: आणि दुसरं काय असतं बघा, की प्रयत्नावर प्रेम केलं पाहिजे. व यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
1: बरोबर बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
1: बरोबर.
0: त्यांना अजून एक काय खात्री पटते, की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात ना त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता, त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा आपण, उच्च असते, त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलेलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा, की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात.
1: हो.
0: पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीट पेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
1: खरं.
0: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा, याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही, तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे, म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
1: बरोबर.
0: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे, म्हणजे त्याला आपण एम्पथी आणि कम्युनिकेशन असं म्हणतो. मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे. सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का.
1: बरोबर.
0: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही बघ.
1: बरोबर बरोबर.
0: माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या. मग त्या भाज्यांना असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीमवर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
1: बरोबर.
0: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो तेव्हाच एक खंबीर प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
1: बरोबर.
0: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
1: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं, आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
0: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचं मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल.
1: बरोबर.
0: मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युवावाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती.

एफ एम बँडच्या 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यादरम्यान 6:10 आपण आमच्या केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या मराठीतून बातम्या ऐकू शकाल. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणुकीस अमेरिकेतले उद्योग अनुकूल, मुख्यमंत्र्यांची माहिती. जनगणनेतली जातगणना रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि छत्रपती संभाजीनगर झेडपी शाळांमधल्या अतिरिक्त वर्गखोल्यात अंगणवाड्या भरवण्याचे आदेश. आता सविस्तर बातम्या. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट प्रदान करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज इटलीत रोम इथं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत इटली नवोन्मेष केंद्र स्थापन करण्यावर काम सुरू असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत इटली संरक्षण औद्योगिक कृती आराखड्यामुळे लष्करी सामुग्रीच्या सहविकासाला आणि सहउत्पादनाला मार्ग मोकळा झाला आहे. जलवाहतूक, बंदरांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक्स आणि सागरी अर्थव्यवस्था या क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र काम करतील, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. मेलोनी यांनी यावेळी बोलताना दोन्ही देशांमधील मैत्री, आदर आणि परस्पर विश्वासावर आधारित असल्याचं सांगितलं. दरम्यान पंतप्रधानांच्या या परदेश दौऱ्यात विविध देशांसोबत केलेल्या धोरणात्मक करारांमुळे भारताचं पुढील सुमारे 2 दशकांचं भवितव्य सुरक्षित झाल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी अणुऊर्जा महत्वाची ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. जगभरात ऊर्जा संक्रमणाच्या प्रक्रियेत मोठे बदल होत आहेत. केवळ सौर आणि पवन ऊर्जेवर दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास अनुकूल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल.
0: राज्यात डिजिटल जनजागृती आणि सुरक्षित मोबिलिटीसाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड महाआयटी यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे राज्यातील नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवांची माहिती पोहोचवणं आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून गरजेच्या प्रमाणात इंधनसाठा उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यास पुरवठा साखळी विस्कळीत होते, असं सांगत इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठीच्या विविध योजनांची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी प्रामाणिकपणे करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे, असं मत प्रदर्शित

0: करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सरकारी वित्तज्ञ मंडळ आणि विधी अधिकारी पदांवरील नियुक्तींमध्ये महिला वकिलांना 30% आरक्षणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिसाद मागवला आहे. एका विश्वस्त मंडळानं दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने नोटीस बजावली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: यूएलपीजीएम V3 क्षेपणास्त्राच्या यशस्वी विकास चाचण्या केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO संरक्षण सह उत्पादन भागीदार आणि उद्योगांचं कौतुक केलं आहे. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDA आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्विकसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त वर्ग खोल्या उपलब्ध आहेत तिथे आता अंगणवाड्या भरवण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासूनच या निर्णयाची थेट अंमलबजावणी केली आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पूर्व प्राथमिक शिक्षणाला शालेय रचनेशी जोडणं यामुळे सोपं होणार आहे. या प्रक्रियेची अंमलबजावणी तातडीनं करून त्याचा अहवाल शिक्षण संचालनालयात सादर करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. या हंगामासाठी प्रशासनानं चोख नियोजन तसंच गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या बंदला आज विभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 4000 औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी औषधी भवन इथं कृती दल कार्यरत करण्यात आलं. अतिआवश्यक औषधी या कृती दलानं तत्काळ उपलब्ध करून दिली. शहरातील औषध दुकानं बंद असल्यानं घाटी रुग्णालयातील औषध केंद्रावर नागरिकांची गर्दी उसळली होती. हिंगोली जिल्ह्यातील 1260 औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. बीड जिल्ह्यात गेवराई केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने औषधी विक्रेता संघटनेच्या या बंदला पाठिंबा देत शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुक्यातील औषध विक्रेते, मेडिकल चालक तसंच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. परभणी जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण शहरात औषधी दुकानं दिवसभर पूर्णतः बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. धुळे, सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ जिल्ह्यातही या बंदला प्रतिसाद मिळाला. विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी गेल्या 18 मे पासून लागू झालेल्या आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. राज्यात आज अमरावती इथं सर्वाधिक 46.8 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 44.2, छत्रपती संभाजीनगर इथं 41.7 तर धाराशिवमध्ये 41 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. विदर्भात पुढचे 2 दिवस वर्धा, अमरावती आणि अकोल्यात उष्णतेचा रेड अलर्ट तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना आज उष्णतेचा येलो अलर्ट आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात सामना होणार आहे. कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सायंकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

बीड पोलीस दलात 4 अत्याधुनिक एआय सर्व्हेलन्स व्हॅन दाखल झाले असून पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात जिल्हा सुरक्षित ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल असा विश्वास कौवत यांनी यावेळी व्यक्त केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत इटली द्विपक्षीय संबंधांसाठी संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा एक व्यावहारिक चौकट प्रदान करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. औषध विक्रेता संघटनेच्या बंदला विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि छत्रपती संभाजीनगर झेडपी शाळांमधल्या अतिरिक्त वर्ग खोल्यात अंगणवाड्या भरवण्याचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि रश्मी महामरेचा नमस्कार. जगभरात अनेक देश वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे जगभर कशाची ना कशाची आयात आणि निर्यात सुरू असते. ही आयात निर्यात अनेक गोष्टींवर अवलंबून असते, म्हणजे सागरी मार्ग असेल, जागतिक संबंध असतील, ऊर्जा पुरवठा असेल, किमती असतील. अशा सगळ्या जागतिक पुरवठा साखळी संबंधी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत अन्न तंत्रज्ञ अर्थात फूड टेक्नॉलॉजिस्ट भूषण नामदेवराव एंगडे. हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध अन्न तंत्रज्ञ असून बाइंडर टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत. R&D, प्रशिक्षण, बाजार संशोधन, अन्न प्रक्रिया अशा विविध अंगांनी ते कार्यरत असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा व्यापक अनुभव आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे सर.
1: धन्यवाद
0: सर. आताच मी म्हटलं तसं जागतिक स्तरावर जी काही सप्लाय चेन असते त्याविषयी आज आम्ही आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तर जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे नेमकं काय असतं?
1: धन्यवाद मला इथे इन्व्हिटेशन दिल्याबद्दल. बघा, एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी या विषयाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. आजची जी फूड सप्लाय चेन आहे ती म्हणजे केवळ एकदम माल आणणं आणि नेणं हीच गोष्ट नाही, तर ती जगभरातील जे अन्न आणि निमिष्ठांचे इनपुट्स अत्यंत गुंतागुंतीचं एकदम हे एक जाळं आहे. आणि यामध्ये आपले खते, इंधन, पशुखाद्य, पैसा आणि मजूर याचाही समावेश आहेत आणि हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. या साखळीचं सर्वात एक महत्वाचं सूत्र आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात किंवा या क्षेत्रात झालेले जे छोटे पुरवठा विस्कळीत सुद्धा एक कुठे विस्कळीत झाला तर त्याचा इम्पॅक्ट दुसरीकडे होतो. आणि आपण आजच्या ह्या जगात, आजच्या ह्या घडीत जे आपण जिओपॉलिटिकल सिच्युएशन बघत आहोत ती सध्या तयार झालेली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे जे फॅक्टरीज आपण जे उत्पादनं बनवतो, समजा कुठे व्हिएतनाममध्ये एक जर संप चालू झाला तर आम्ही इन्ग्रेडियंट म्हणून स्टेबिलायझर्स घेतो वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनसाठी, ते फॉर्म्युलेशन इथे ठप्प होतात. किंवा कुठे आता पॅकेजिंगचं उत्पादनाचं कमी झालं तर इथे पॅकेजिंगच नाही उरत. सध्या आपण पॅकेजिंग आता घेत आहोत, पेट्रोलियमचा बाय प्रोडक्ट असते पॅकेजिंग म्हणजे, आणि सध्या तीच बंद झाली आहे. तर त्यामुळे इथल्या फूड पॅकेजिंगवरच हळूवार एकदम इम्पॅक्ट झालेला आहे. आणि खत आणि इंधनाचा हा डॉमिनो इफेक्ट हा सगळीकडे जाणवतो. म्हणजे शेतीसाठी जो खतं लागतात आणि नॅचरल गॅस जो लागतो तो आपल्याला हॉर्मोन्स समुद्रधुनीतून येतो आणि तो एकदम महाग झालेला आहे. आणि ह्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि शेवटी आपल्या हे ताटातलेच भाव वाढतात.
0: खरंय तुम्ही सांगता ते, कारण तुम्ही आता म्हणालात तसं आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि एकीकडून दुसरीकडे वस्तू जाते, त्यामुळे जाण्या येण्याची जी काही कारवाई असते किंवा इतर ज्या काही गोष्टी

0: गोष्टी असतात, जर एकीकडे त्या बंद पडल्या तर दुसरीकडे त्याचा
1: अर्थात
0: परिणाम होणार हे निश्चित आहे. पण मग ऊर्जा आणि अन्नाची उपलब्धता यांचा नेमका संबंध कसा आहे, तो डायरेक्ट किंवा थेट संबंध आहे की काय सांगाल तुम्ही?
1: ऊर्जा सागरी मार्ग आणि एकदम जागतिक संबंध, म्हणजे याचा संबंध अगदी हाडामासाचाच आहे. आपण जेव्हा जेवतो

0: जेव्हा कच्चं तेल महाग होतं तेव्हा लॉजिस्टिक कंपन्यांचे दर वाढतातच आणि त्यामुळे अन्नाचा तुटवडाही होत नाही, पण ते आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर गोदामात तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी असूनही जर तुमचं इंधन एकदम महाग झालं तर तो सामान्य माणसाच्या ताटापर्यंत पोहोचवणं एकदम अशक्य होतो. हा ऊर्जेचा महापूर अन्नाच्या उपलब्धतेला एकदम कोरडं पाडतो. आणि आपण जेव्हा आपण आता होर्मुझ बद्दल बोलतो तेव्हा जगाचे हे लक्ष आहे ते फक्त एक खनिज तेलाचा व्यापार. म्हणजे दररोज आपण वृत्तपत्रात एकदम हेडलाईन्स बघतो, खनिज तेल, पेट्रोलियम, हे ते, गॅसोलीन
1: पदार्थ वाचतो
0: बरोबर. आणि पण मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी याकडे वेगळ्या नजरेतून बघतो. हा केवळ एनर्जी गेटवे नाहीये तर हा एक कॅलरी गेटवे आहे. आजची संपूर्ण जागतिक अन्नव्यवस्था ही हायड्रोकार्बन्सवर उभी आहे. शेतात ट्रॅक्टर चालवण्यासाठी आपल्याला डिझेल लागतं किंवा सिंचनासाठी वीज लागते किंवा अन्न प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक वायू लागतो. म्हणजे कोल्ड रेफ्रिजरेशनसाठी आपल्याला वायू लागतो तो आपल्याला तिथूनच येतो. आणि ही जेव्हा ऊर्जा महाग होते तेव्हा आपल्याला आपली अन्न म्हणजे फूड प्रोसेसिंगची, मॅन्युफॅक्चरिंगची आपली एकदम कॉस्ट वाढते. आणि ही शेवटी ठिणगी आहे तुमच्या किचनच्या बजेटवरच येते. बेसिकली हे एक जागतिक संकट आहे. पण असं हे आपल्या फूड प्रोसेसिंगवर एकदम हळूवारपणे काय म्हणतात परिणाम आता सध्या तरी दिसत नाहीये, लक्षात येतच नाहीये. कारण हा परिणाम आपल्याला पुढच्या आपल्या क्रॉप सायकलमध्ये दिसेल. आपल्याला Q3 आणि Q4 म्हणजे काही महिन्यांनी आपल्याला हा परिणाम आपल्याला दिसेल. कारण आपण असा सध्या मुंबईत आहे अगदी स्टॉक मार्केटच्या जवळ. म्हणजे आपण 2 महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये कसे चढाव आणि उतार बघितलेले आहेत. पण जेव्हा आपण आपल्या ज्या शेतकरी बंधू भगिनी किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये असलेले जे एंटरप्रिनर्स आहेत ते ह्याकडे ह्यांचं एक समीकरण आहे, पॅरेलल आहे, इकॉनॉमिकचं समीकरण पॅरेलल आहे. पण जे अन्न उगवायला वेळ लागतो तो स्टॉक मार्केटच्या चढ उतारावशी पॅरेलल कधीच नसतो.
1: खरंय, अगदी खरं सांगते तुम्ही. कारण शेतात बी रोजवल्यापासून अन्न उगवून यायला जे काही 3-4-5-6 महिने लागतात
0: अगदी
1: त्याचा जो काही परिणाम आहे तो निश्चित आपल्याला 6 महिन्यानंतर लक्षात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला ते आधी लक्षात येत आहे, पण सर्वसामान्य माणसांना ते नंतर लक्षात येईल. पण मग हा जो काही पुरवठ्याची ही साखळी आहे त्याच्यामध्ये हा जो परिणाम होतो किंवा जो काही चढ उतार होतो त्याच्यावर काही उपाय आहेत की काय सांगाल तुम्ही?
0: ह्यावर उपाय बरेच आहेत. म्हणजे आता ICAR त्यांचं एक टास्क फोर्स चालू केलेली आहे. ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन तुम्ही फर्टिलायझर्सचा उपयोग किती केला पाहिजे, कसा केला पाहिजे, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्या ट्रेनिंगनुसारच आपल्याला होतं. आणि बेसिकली एक आपलं जे धोरण आहे, आपण दुसऱ्या देशांशी एक करार व्यापार अजून चालू केलेला आहे, ती पण एक चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे मला इथे एक मुद्दा नमूद करावा असा वाटतंय की आपण भारताच्या अमोनियापैकी जवळपास 81% आयात आपण फक्त एका मार्गावरून घेतो. म्हणजे ही एकदम प्रचंड एक मोठी संख्या आहे, मोठी गोष्ट आहे. आणि अमोनिया हा युरिया आणि DAP सारख्या खतांचा खणा आहे. जर होर्मुझमध्ये जवळपास 50 दिवसांनी मालवाहतूक जर थांबली तर आपल्या देशातील खतांचे कारखाने ठप्प होतात आणि आपल्याला हे रिझल्ट आपल्या एकदम फूड सप्लाय चेनमध्ये दिसतात. आणि सध्या आपण बघतोय, खरं बघायला गेलो तर 2 महिन्यालाच, म्हणजे 2 महिने ठप्प होती, म्हणजे कमी जास्त तिथे चालू होतं पण 2 महिने ठप्प झालं. आणि मला अजून एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा वाटतो की जवळपास हे युद्ध जवळपास चालू झालं फेब्रुवारीच्या एंडमध्ये, तर आम्ही कन्सल्टेशन एक्सपोर्टर्सचा सुद्धा देतो. एक्सपोर्टर्सला कन्सल्टेशन देतो म्हणजे आम्ही त्यांचे प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात, त्यांचे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असतात, ते स्टँडर्ड्स कसे असावेत काय नाही, त्यासाठी एकदम एक्सपोर्टर्स परिपक्व आहेत का नाही, त्यांच्या सर्टिफिकेशन्स वगैरे चेकिंग वगैरे ते रेग्युलेशन्स रूल्स रेग्युलेशन्स सगळ्या आम्ही गोष्टी व्यवस्थित

0: प्रकारे बघतो.
1: अच्छा.
0: आणि असं दिसलं की जवळपास मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अगदी त्यांच्या बोटीस थांबलेल्या होत्या. आणि जे आपला इथून असलेलं काही किलोमीटर नावाशिवा बंदर आहे, तिथून जवळपास भारताचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो. तिथे दुतर्फा लांब लांब कांद्या बटाट्याच्या मीठच्या आपल्या फळभाज्यांच्या
1: फळांच्या
0: वगैरे एकदम ह्या दुतर्फा वाहतूक म्हणजे ट्रक्स थांबले होते. आणि जवळपास एका वेळेस एक कंटेनर एका दिवसाच्या रिचार्ज करण्यासाठी म्हणजे रेफ्रिजरेशन मेंटेन करण्यासाठी त्यांना जवळपास खर्च 10 ते 15 हजार होत होता. आणि हा जवळपास ते जवळपास एक दिवस थांबले, दोन दिवस थांबले आणि आठवडाभराने ते त्यांच्या ठिकाणी गेले. आणि म्हणजे हा प्रदीर्घ असा हा काळ हा चालू होता. आणि नंतर तर हा मिडल ईस्ट मध्ये म्हणजे आखाती देशात ईद हा सण होता. आणि जेव्हा जेव्हा सण असतो तेव्हा भारतामधून आपले टरबूज किंवा केळी फळांना खूप प्रचंड प्रकारात मागणी असते. आणि बघायला गेलं तर फळ एकदम नाशवंत असतं, त्यांची शेल्फ लाईफ एका आठवड्यापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असते. तर ती रेफ्रिजरेशनने मेंटेन करणं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ऑफकोर्स सर्टिफिकेशनचा खर्च वेगळा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या फूड प्रोसेसिंगवर झालेला आहे. आणि नासाडीवर प्रचंड प्रकार एक वेगळ्या प्रकारचा एक परिणाम झालेला आहे.
1: सर, आता इतक्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगतात तर एक प्रश्न मनात येतोय की भारतातून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आयात होतात किंवा निर्यात होतात?
0: भारतातून प्रचंड होतात गोष्टी, आयात आणि निर्यात पण होतात आणि आयात पण होतात. जर आपण एक्सपोर्टचं बघितलं तर फूड प्रोसेसिंगमध्ये जी मिडल ईस्ट देश आहेत ते सेल्फ सफिशियंट नाही आहेत. आपण एक खूप भाग्यवान देशात आहोत. आपल्याला इथे हिमालय आहे, वाळवंट आहे, नद्या, समुद्र आणि सगळ्या प्रकारच्या जवळपास 25 ते 26 प्रकारचे क्लायमॅटिक झोन्स आहेत आपल्या भारतामध्ये. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे फळं, भाज्या, धान्य, कडधान्ये आणि सगळ्या प्रकारचं पीक आपल्याला उपलब्ध मुबलक प्रमाणात आहे. पण आखाती देशांचा हा मुद्दा हा वेगळा आहे. त्या देशांचा सेल्फ सफिशियन्सी रेशो हा 20% आहे. म्हणजे 80% हे फक्त आणि फक्त काय म्हणतात निर्यातीवर अवलंबून असतात. आणि भारतातून म्हणजे प्रचंड गोष्टी जातात. आपल्या भारतामधून बासमती राईसला म्हणजे
1: सगळ्यात
0: मोठी अत्यंत मोठी मागणी आहे. जवळपास UAE आणि सौदी अरेबिया हे दोन देश आपल्याकडून सगळ्यात जास्त इम्पोर्टर आहेत या बासमती राईसचे. इराक आणि ओमान हे अगदी बासमती राईसचे इम्पोर्टर आहेत. अगदी छोट्या ना छोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या पालघरचा कांदा असू दे किंवा मिरच्या असू दे किंवा आलं असू दे ह्या गोष्टी पण जातात. आणि मांस आणि अंडी ह्या गोष्टी पण प्रचंड प्रकारे जातात. पण मला एक एक चांगली एक गोष्ट इथे नमूद करायचं वाटते की हा फक्त हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचाच हा एक सराव नाहीये. पण UAE मध्ये दरवर्षी एक मोठा मेळावा भरतो, गल्फ फूड एक्सपो.
1: अच्छा.
0: तर तिथे वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि वेगवेगळ्या देशातल्या. आणि हो, यात गल्फ फूड एक्सपोचा अगदी मुख्यपणे मला उल्लेख करायचा आहे. हा दुबईत होणारा सगळ्यात जगातला मोठा एक अन्न मेळावा आहे. तिथे भारतीय कंपन्या आपला माल जगापुढे मांडतात आणि सगळ्यात मोठे सौदे करतात. आणि थोडक्यात पाहिलं तर भारताची शेती आणि अरब देशाची भूक एक एक समीकरणच झालंय. आणि महाराष्ट्रात म्हणजे आपण आता उन्हाळ्यात बोलतोय तर आपल्या रत्नागिरीचा हापूस आंबा किंवा काजू किंवा कोळंबी किंवा सुरमई हे एक मोठे एक्सपोर्ट आहेत, एक्सपोर्ट कम्युनिटीज आहेत. किंवा आपला पश्चिम महाराष्ट्रातलं जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत किंवा कोल्हापूरचं गुळ किंवा साखर ह्याची सुद्धा एक मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आणि जेव्हा आपण खानदेशात वळतो तिथे हा म्हणजे नाशिकचा कांदा किंवा आपले द्राक्षे हे जगात प्रसिद्ध आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वीच गव्हर्नमेंटनी नाशिकला एक वायनरी झोन म्हणून पण डिक्लेअर केलंय. पण आता हा डिहायड्रेट कांदा जळगावचा जातो आणि कांद्याच्या पावडरची तिथल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रकारे मागणी असते.

0: अच्छा.
1: आणि जेव्हा आपण मराठवाड्यातला विचार करतो तर मराठवाड्यातला केसर आंबा आहे त्याला खूप मोठी प्रचंड मागणी आहे. जेव्हा आपण कोकणातला हापूस आंबा आणि आपल्या मराठवाड्यातला केसर हापूस आंबा करतो ह्यामध्ये एक समीकरण किमतीचं समीकरण खूप मोठं असल्यामुळे आता केसरचीही वेगळी एक मागणी आहे. आणि त्याशिवाय आपलं ज्वारी किंवा बाजरी काही वर्षापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशनच्या संलग्नित मिलेट इयर हे एक काय म्हणतात सेलिब्रेट केलं. म्हणजे पूर्ण वर्ष कुठे ना कुठे काही ना काही मिलेटचे कार्यक्रम होत होते. आणि त्यावेळेस मी पण एक कर्नाटकातल्या रायचूर नावाच्या गावी एक काम करत होतो मिलेट सप्लाय चेनवर. रायचूर हेच असं एक वेगळ्या प्रकारचं गाव आहे. तिथे राईस कन्झम्पशन पण जास्त आहे आणि मिलेट कन्झम्पशन पण जास्त आहे. आणि कडधान्याची मागणी इथून महाराष्ट्रातून मराठवाड्यातून आणि आपल्या कर्नाटकातून बरीच आहे. आणि शेवटी एक विदर्भाला आपण विसरू नये कारण विदर्भातून म्हटलं की आपण आपल्या डोळ्यापुढे एक नागपूरची संत्री येते. नागपूर आणि अमरावतीची जी संत्री आहे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ बाहेर जातात. तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली भागातून तांदूळ आणि वाशिम अकोल्या पट्ट्यातून सोयाबीनचीही आपल्याला म्हणजे भरपूर प्रमाणात निर्यात होते.
0: अरे वा, खूप छान. सर, जेव्हा आपण निर्यातीबद्दल बोलतो तेव्हा या सगळ्या वस्तू व्यवस्थितरित्या पॅक करून पाठवल्या जातात आणि जेव्हा इंधनाच्या किमती वाढतात किंवा त्याचा तुटवडा भासतो तेव्हा पॅकेजिंग सुद्धा विस्कळीत होतं, तर या संबंधात काय सांगाल आपण?
1: बेसिकली आपण बघायला गेलो तर ही कोल्ड सप्लाय चेन ही पूर्णपणे इंधनावर चालणारी एक लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. आपलं दूध, फळे, भाज्या, औषधं टिकवण्यासाठी आपल्याला शीतगृहांची मदत लागते आणि शीतगृह आणि पॅकेजिंग ह्या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एक सातत्याने सांगतोय की अन्नाचं रक्षण करणारं कवच म्हणजे पॅकेजिंगच आहे. आणि हे पूर्णपणे पेट्रोलियमवर आधारित आहे. आपण जेव्हा प्लास्टिक फिल्म्स किंवा रेजिन्स वापरतो ते कच्च्या तेलाची एक उपउत्पादने आहेत. आणि होर्मुझ संकटामुळे कच्चं तेल महागलं की पॅकेजिंग मटेरियलच्या किमती जवळपास 30 ते 40% आपोआप वाढतात. आणि हा आकडा एकदम खूप मोठा आहे. 30 ते 40% पॅकेजिंग आता कशी होणार, काय होणार? आणि याचा परिणाम असा होतो की मूळ जी अन्नाची किंमत कमी असते पण पॅकेजिंगचा खर्च आता जास्त होतोय. आणि अनेक लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत हे खर्च न पेलू शकल्यामुळे काही म्हणजे बंद पडण्याची पण शक्यता आहे. जर पॅकेजिंग नसेल तर अन्नाची वाहतूक होऊ शकणार नाही आणि त्याची कोणत्याही अन्नाची एक फूड सप्लाय म्हणजे शेल्फ लाईफ ही वाढणार नाही. आणि ह्यामुळे फूड सप्लायचं म्हणजे फूड वेस्टेजचं प्रमाण हे वाढणार ना. आपण जर उत्पादन करून लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही तर म्हणजे एकदम हे वाढलं तर ह्याचा गंभीर परिणाम आपल्या एक शेतकरी बंधू भगिनीवर होऊ शकेल. आणि तसं बघायला गेलं तर भारताचं हे आपण फूड वेस्टेज आहे ते डेव्हलप्ड कंट्रींपेक्षा खूप आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण देतो म्हणजे आपले आता श्रोते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असतील हे ऐकत असतील महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही. आपल्या गावाच्या एपीएमसी मार्केट जवळ सकाळी सकाळी जा आणि तिथं तुम्हाला अन्नाचे ढिगारे सापडतील. ह्याचाच अर्थ जे खेड्यापाड्यातून छोट्या गावांमधून आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी जे पुरवलेले अन्न आहे, भाजी फळ, म्हणजे ह्याचा परिणाम आपल्याला एक मोठ्या प्रमाणात दिसेल आता.
0: खरे, आणि तुम्ही सांगता ते खूप महत्वाचं आहे की अन्नाची नासाडी होता कामा नये कारण ते उगवताना खूप कष्ट तर लागतात, वेळही लागतो आणि मेहनत सुद्धा लागते. सर, खरं तर खूप छान आणि महत्वाची माहिती तुम्ही देत आहे पण आपल्याकडे वेळेचं बंधन मात्र नक्कीच असतं. तर लहान आणि मध्यम उत्पादन करणारे जे उद्योग असतात ते आयात निर्यात करू शकतात की फक्त मोठे उद्योगच करू शकतात आणि या सगळ्या गोष्टींचा छोट्या उद्योगांवर काय परिणाम होतो? जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल तू?
1: आता जग लहान झालेलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे सगळं
0: जवळ आले,
1: सगळं जवळ आले.

0: एक जग हे खेडं झालेलं आहे आणि खरं तर आपल्याला गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना आणि लहान उद्योजकांना आपण एक रीच आउट करण्याची आम्ही आहोत हे सांगण्याची. कारण मी जसं आधी बोललो की त्यांच्या तिथे एक सेल्फ सफिशियन्सी रेशो दुसऱ्या देशांचा म्हणजे गल्फ मिडल ईस्ट सारख्या देशांचा कमी आहे. त्यांच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची नितांत गरज पडते आपल्या ऍग्रीकल्चर प्रोड्यूसची. आणि त्यासाठी आपण एक आणि गव्हर्नमेंटच्या पण खूप सबसिडीज आहेत स्कीम्स आहेत. जसा माझा हा एक्सपिरियन्स आहे मिनिस्ट्री आधी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या नोडल एजन्सीमध्ये होतो मी तर आपल्या इथे वेगवेगळे मेगा फूड पार्क्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केलेले आणि परत पीएमएफई ही पण एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. एमएससीसाठी हा थोडा एक कसोटीचा वेळ थोड्या क्षणासाठी असू शकतो पण मी त्यांना शेवटचे एक 3 सल्ले देईल. आपल्या प्रक्रियेत जे शक्य आहे तिथे विजेचा आणि इंधनाचा वापर कमी करा आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याची नितांत गरज आहे. कारण स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमुळे बऱ्याच आपण ऊर्जेचा जो प्रसार आहे म्हणजे ऊर्जा जेवढी लागते ऊर्जेचा आपण वापर थोडासा आपण कमी करू शकतो आणि खरंही गरज पण आहे आजच्या या काळाची. आणि जागतिक आयातीवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्चा मालाच्या आधारित उत्पादने निर्मित करा. म्हणजे आता आपण उपलब्ध वेगवेगळ्या रॉ मटेरियल्सवर अवलंबून राहतोय पण आपण आपले जे रॉ मटेरियल्स आहेत अवतीभोवतीचे आपल्या गावातले त्यापासून आपण एक वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स डेव्हलप करण्याची आपल्याला खूप नितांत गरज आहे.
1: अच्छा.
0: आणि भारत सरकारच्या ज्या योजना आहेत जसं पीएमएफएमई स्कीम सारख्या अनेक योजनांचा फायदा घेऊन तंत्रज्ञान अपग्रेड करण्याची ही पण एक गरज आहे. आपलं हे भविष्य एकदम सस्टेनेबल मॉडेल्स आहे. आपण जर आत्ता सावध झालो नाही तर जागतिक घडामोडी आपल्या ताटातील अन्नाचं नियंत्रण करतील. आपल्याला अन्नाकडे सुरक्षेच्या नजरेतून बघण्याची गरज आहे केवळ व्यवसाय म्हणून नाही. कारण आपल्या देशाची अन्न सुरक्षा ही आपण सांभाळू शकतो आणि खरं झालं तर आपण हे सांभाळताना आपल्याला आपणच आपली ही अन्न सुरक्षा जर सांभाळली तरच आपला देश बलसागर भारत होईल.
1: क्या बात आहे. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण थांबूया की अन्न सुरक्षा आणि त्याचप्रमाणे अन्नाची नासाडी न करणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एका सुजाण नागरिकावर नक्कीच आहे आणि त्याचा जर लक्षपूर्वक वापर केला तर सगळेच सुखी होतील. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी मौलिक माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मंडळी आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: अपने सुझाव नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय। यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील। दरम्यान हे संदेश।
2: रसिको, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात। कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात। संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी। अवश्य ऐका, मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। स्वरांजली। श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात। अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: अधिमूल्य भरा।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस

आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तो दौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जिरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथं जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचा

0: नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:50 होत आहेत. ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात. अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला. या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात. केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं. न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते. यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं.
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीट करता. 23 लाखाचा आकडा, खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील. ज्याप्रमाणे जेई अडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो. प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हाही एक उपाय आहे. त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येत असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं, या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे. जेईला माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटीला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खासगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात, सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते अशी सुरुवात करतात. पण कॅटचं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 आयएममध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे. पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्राइम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त एमबीबीएस करता.

0: त्याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या, तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे, पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेलेली आहे. याच्या आधी दोनदा ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढ्या पुरताच ठेवलेला होता, पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा टायअप नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे, जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत, म्हणून क्लासची गरज असते आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो. त्याच्याऐवजी टायअप मध्ये जा, तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्यांनी बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. 11वी 12वीच्या वर्गामधली 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून टायअप किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतायत. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो, इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला एनडीएला जायचंय असं सुरू होतं आणि एनडीएला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत, पुण्यात काही जुन्या जाणत्याही आहेत. मूळचा मुद्दा एनडीएत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही, एनडीएत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता, पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्समध्ये बोऱ्या वाजणं आणि एनडीए पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी आयुष्यावर दाटून येते.
1: श्रोतेहून नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो, पण चांगल्या करिअरसाठी केवळ MBBS हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथरोगांचं संशोधन, भौतिकशास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं,
2: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो MBBS डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं, पण मला वाटतं की हे तितकंसं बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचा जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत MBBS किंवा MD असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्याला औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषधं निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला औषधं किंवा ड्रग्ज किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे ते साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्यामुळे रिसर्चमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव ह्या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं, मग आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील, मग काही केमिस्ट्रीमधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात, आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरॉलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त MBBS डॉक्टर करत नाही, त्यामुळे मग आपल्याला BSc केमिस्ट्री असेल, BSc मायक्रोबायोलॉजी असेल किंवा MSc आपल्याला व्हायरॉलॉजी असे विषय घेऊन

0: सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे BAMS नावाची जी पदवी आहे त्या BAMS आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम म्हणजे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर MBBS डॉक्टर उपचार करू शकत नाहीत. मग आपल्या लक्षात येतं काही अस्थिव्यंग वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल परत माणसाला चालायचंय तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो त्या सगळ्यांना फिजिओथेरपीच लागतो मदतीला. कारण स्नायू बळकट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही व्यंग घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही. तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची ही शिकवणारे जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा कशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग नसतं किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा स्ट्रेंथ ती वाढवायची असेल तर अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी वाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आपण BSc नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग GNM हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञांची आपल्याला आवश्यकता भासत असते तर ते पण शिकण्यात आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात मग MRI स्कॅन असेल, CT स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून रोग निदान होत असतं तर असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधा आहे की BSc केमिस्ट्री आणि नंतर DMLT केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि MRI स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ MBBS या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

0: वृत्त विशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे
1: FM बँड 101.5

0: 93.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेत शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम. तत्पूर्वी
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
3: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मालिक NDA एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मालिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मालिक online.com.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182. नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
7: समदा मंडळीला शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकरचा नमस्कार. लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये समदा मंडळीचं भरभरून असं स्वागत आहे. मंडळी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण याविषयीची माहिती राधा वहिनी यांच्याकडून.
8: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमामध्ये ऐकूयात उष्माघातापासून कोंबड्यांचे संरक्षण या विषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, वातावरणातील तापमान जर 26 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यानंतर खाद्य सेवन घटून कोंबड्यांमध्ये उष्णतेचा त्रास सुरू होतो. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमान दरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणं हे गरजेचं असतं. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरणे आणि त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांच्या वाढ, उत्पादन तसंच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. घाम ग्रंथी नसल्यामुळे त्यांना घाम येत नाही. याचा विपरीत परिणाम म्हणून कोंबड्या उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकत नाही. ब्रॉयलर लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी आणि उत्पादनासाठी वातावरणातील तापमान हे 18 ते 21 अंश सेल्सिअस असणं अपेक्षित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये तापमानात यापेक्षा दुपटीने वाढ होते आणि एकदा का तापमान 30 अंश सेल्सिअसवर गेले की शारीरिक तापमान कमी करण्याकरिता तोंडावाटे श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो. उन्हाळ्यामध्ये कोंबड्या धापा टाकत असताना शरीरातील उष्णता तोंडावाटे बाहेर टाकण्याचा ते प्रयत्न करतात आणि जर वातावरणातील सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर तोंडावाटे निघणारी उष्णता वातावरणातील हवेत मिसळल्यास अडचण निर्माण होते. धापा टाकण्याची वारंवारता वाढल्यास शरीरातील पाण्याचे नुकसान होऊन निर्जलीकरण होण्याची शक्यता वाढते. वातावरणातील तापमान 18 ते 31 अंश सेल्सिअस असल्यास ते कोंबड्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी सोयीस्कर असतं. 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान कोंबड्यांना त्रासदायक नसते परंतु त्यांचे खाद्य सेवन घटते. वातावरणातील तापमान 26 ते 30 अंश सेल्सिअसवर गेल्यास खाद्य

सेवन घटून उष्णतेचा त्रास सुरू होतो. 31 ते 35 अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमान दरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणं हे गरजेचं असतं. व्यवस्थापनात योग्य ते बदल न केल्यास आणि वातावरणातील तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास उष्माघात तीव्र होतो. त्यामुळे कोंबड्या मृत्युमुखीही पडतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. आता उष्माघाताची लक्षणे कोणकोणती आहेत? तर शेतकरी बंधूंनो, उष्णतेच्या ताणामुळे धापा टाकण्याचे प्रमाण हे वाढते आणि शरीरात पाण्याचे प्रमाण हे कमी होते. अंतर्गत अवयवांमधून रक्त त्वचेकडे सरकते, ज्यामुळे स्नायूचा रंग अस्पष्ट होतो. मंदपणा आणि सुस्ती येते आणि एका ठिकाणी त्या पडून राहतात.

आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं. आता उष्माघाताची लक्षणे कोणकोणती आहेत? तर शेतकरी बंधूंनो, उष्णतेच्या ताणामुळे धापा टाकण्याचे प्रमाण हे वाढते आणि शरीरात पाण्याचे प्रमाण हे कमी होते. अंतर्गत अवयवांमधून रक्त त्वचेकडे सरकते, ज्यामुळे स्नायूचा रंग अस्पष्ट होतो, मंदपणा आणि सुस्ती येते आणि एका ठिकाणी त्या पडून राहतात. पाणी पिण्याचे प्रमाण 3 ते 4 पटीनं वाढतं आणि खाद्य सेवनाचं प्रमाण घटतं. पिण्याच्या पाण्याचे तापमान जास्त असल्यास कोंबड्या पाणी कमी पितात, त्यामुळे उष्माघाताचा त्रास हा अधिक जाणवतो. काही कोंबड्यांचे पाय लटपटतात आणि ते चक्कर येऊन खाली पडतात. कोंबड्यांना मृत्यूपूर्वी झटके येतात आणि मृत्यू दरात वाढ होते. शरीरातील अतिउष्णता बाहेर टाकण्यासाठी कोंबड्या पंख पसरवतात किंवा पाय लांब करून शरीराचा जास्तीत जास्त भाग गादीच्या किंवा हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाते. कोंबड्याच्या विष्ठेमध्ये पाण्याचं प्रमाण वाढल्याने गादी ओली होते आणि गादीमध्ये घातक अमोनियमचे प्रमाण वाढते. अतिउष्ण तापमानामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन रोगास बळी पडण्याची शक्यता असते. कोंबड्यांचे खाद्याचे मांस अंड्याचे रूपांतर करण्याचे प्रमाण हे कमी होते, त्यामुळे परिणामी उत्पादन कमी मिळतं. त्याच्यासाठी आपण कोणतं कोणतं व्यवस्थापन करायला पाहिजे? तर शेतकरी बंधूंना उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांना त्रास होऊ नये म्हणून आपल्याला त्यांच्या शेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी हे पूर्व पश्चिम केलेली असावी. शेडची मध्य उंची किमान 13 ते 15 फूट असावी आणि भिंती लगतची उंची हे 8 फूट असावी. शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णता रोधक आवरण असावं. शेडला किमान 3 फूट लांबीचा पत्रा शेड पासून बाहेर काढलेला असावा, जेणेकरून दुपारचे ऊन शेडमध्ये शिरकाव करणार नाही. शेडवर स्प्लिंकर बसवावेत. शेडच्या पत्र्यावर प्रत्येक 10 फुटावरती एक स्प्लिंकर बसवावा. यामुळे पाणी पत्रावरती पडल्यामुळे पत्रे ओली होतात आणि त्यामुळे शेडमधील तापमान कमी होण्यास मदत होते. शेडच्या आतून फॉगर्सचा वापर करता येतो. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन सर्वात उत्तम आणि परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखे फवारले जाते आणि ते जमिनीपर्यंत पोहोचवता येते. सदर बाष्पीभवनामुळे कोंबड्यांचे आसपासची हवा थंडी राहते आणि शेडमधील वातावरण आल्हाददायी होते. अतिउष्ण तापमानाच्या भागांमध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचे आणि खुल्या पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूचे इव्हॅपोरेटेड कूलिंग पद्धतीने, ज्याला आपण बाष्पीभवनातील शीतकरण प्रणाली, हे थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या साह्याने खेचून बाहेर फेकली जाते. त्यामुळे शेडमधील तापमान, आर्द्रता आणि वायुविजन संतुलन केलं जातं. अशा शेडमधील वातावरण संगणकाच्या साह्याने पूर्णपणे नियंत्रित ठेवता येते. अत्यंत उष्ण हवामानात फक्त पंख्याचा वापर शक्यतो टाळावा, कारण त्यामुळे बाहेरील गरम हवा आत खेचली जाऊ शकते आणि योग्य शीतकरण आणि व्यवस्थापनामुळे उष्णतेचा ताण प्रभावीपणे कमी करता येतो आणि वातानुकूलित शेडचे तापमान 18 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान ठेवता येते. त्यामुळे कोंबड्यांची चांगली वाढ होते आणि मरतुकीचं प्रमाणही कमी होतं. उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी शेडमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. प्रक्षेत्राच्या आजूबाजूला उंच जाणारी झाडे आणि हिरवळ ठेवावी, ज्यामुळे नैसर्गिक सावली मिळते. उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी. शेडमधली गर्दी टाळावी. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरावेत. त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे हे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. सतत स्वच्छ, ताजे, थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याची टाकी थंड राहण्यासाठी शेडच्या आतील बाजूस पाण्याची टाकी ठेवावी. टाकीला पांढरा रंग द्यावा, जेणेकरून उष्णता कमी होईल. उन्हाळ्यात खाद्य सेवन लक्षणीयरित्या कमी होते, ज्यामुळे शरीराचे वजन, मांस उत्पादन, अंडी उत्पादन आणि अंडी कवच गुणवत्ता कमी होते. त्यासाठी योग्य ते खाद्य व्यवस्थापनात बदल करणं हे आवश्यक आहे. नेहमी थंड वातावरणामध्ये म्हणजे सकाळी लवकर आणि सायंकाळी खाद्य द्यावं. भर उन्हामध्ये खाद्य देऊ नये. उन्हाळ्यामध्ये पाण्याची भांडी आणि खाद्याची भांडी यांच्या संख्येत वाढ करावी. खाद्यातील ऊर्जेचं प्रमाण कमी करून खाद्यांमध्ये खनिज जीवनसत्व, अमिनो आम्ल योग्य प्रमाणात असण्याची खात्री करून घ्यावी. शेतकरी

0: न खाद्यामध्ये एकूण प्रथिनांचं प्रमाण जास्त वाढू नये, कारण अतिरिक्त प्रथिनांचं पचन करताना किडनीवर ताण येतो. खाद्यात प्रथिनाऐवजी थेट लायसिन आणि मिथिओनिन सारखी अमायनो ऍसिड वाढवावीत. यामुळे स्नायूंची वाढ आणि अंडी उत्पादन टिकून राहते. उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरात क जीवनसत्व कमी तयार होते आणि पाण्यातून किंवा खाद्यातून क जीवनसत्व दिल्यास उष्णतेचा ताण लक्षणीयरित्या कमी होते. त्याचबरोबर पक्ष्यांना ई जीवनसत्व आणि सेलेनियम दिल्यास ते पेशींचे नुकसान टळते आणि कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. उष्णतेमुळे कोंबड्या वेगाने श्वास घेतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आणि रक्तातील सामू बिघडतो. सोडियम बायकार्बोनेट खाद्यात 0.2 ते 0.5% सोडा मिसळल्याने रक्तातील संतुलन टिकतं आणि अंड्याचे कवच हे मजबूत होते. तर शेतकरी बंधूंनो, हे झालं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या कोंबड्यांचं उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी आपण व्यवस्थापनामध्ये काय काय बदल करावा याविषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, जर अशा पद्धतीनं जर आपण कोंबड्यांचं उन्हाळ्यामध्ये संरक्षण केलं तर नक्कीच त्यांच्यापासून मिळणारे मांस आणि अंडी यांचं उत्पादनात वाढ होईल आणि त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकेल.
1: बघा मंडळी, या वाढत्या उन्हापासून आपल्याला आपल्या कोंबड्यांची कशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची आहे याविषयीची महत्वाची माहिती आपण राधावाईनी यांच्याकडनं जाणून घेतली. चला तर मग आता अजून एक महत्वाची माहिती आपल्या पशुधनाविषयी आपण जाणून घेणार आहोत. शेळीपालन व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबी ही माहिती शेवंता वैनी यांच्याकडून. आता आपल्याला शेळ्यांसाठी गोठ्याचं बांधकाम करत असताना कोरड्या जागेवर हे आपण करायला पाहिजे. तसंच गोठा हा थोड्या उंच अशा जागेवर बांधलेला बी असायला पाहिजे. गोठ्याच्या सभोवताली पाणथळ किंवा दलदल ही देखील असायला नाही पाहिजे. आणि ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे अशा भागामध्ये आपला गोठा हा थोड्या जास्त उंचीवर जर आपण बांधला तर ते लई चांगलं असते बघा. आणि हा गोठा 10 फूट उंचीचा असावा, जेणेकरून हवा चांगल्या प्रकारे खेळती राहील. तसंच नराला बांधण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापी मंडळी आपण करायला पाहिजे. उन्हाळ्यात गोठ्यात चांगल्या प्रकारे सावली राहील ही व्यवस्था वारंवार समधीस मंडळी करत असते. तसंच पिण्यासाठी स्वच्छ, ताजे आणि थंडगार पाणी भरपूर प्रमाणात मिळेल याची बी व्यवस्था असावी. आणि गोठ्यात जास्त प्रमाणामध्ये गर्दी बी होणार नाही याची तर लईच दक्षता आपल्या समध्या मंडळीला घ्यावी लागते. आता बघा मंडळी, प्रजोत्पादनासाठी शेळ्यांची निवड आपण कशी करायला पाहिजे. तर खरेदी खात्रीलायक ठिकाणावरूनच आपण याची निवड करावी. चांगले आरोग्य आणि उत्तम शारीरिक स्थिती असलेल्या शेळ्यास निवडाव्यात. तसंच मोठ्या वयात आलेल्या शेळ्या खरेदी करायला पाहिजे. नवीन खरेदी केलेल्या शेळ्यांना ओळखीसाठी क्रमांक असलेले बिल्ले आपण द्यावेत आणि रोग प्रतिबंधकारक लसीकरण देखील करायला पाहिजे. नव्याने खरेदी केलेल्या शेळ्यांना कळपात आपण सोडू नये, त्यांची स्वतंत्र अशी व्यवस्था करावी. साधारणतः 15 दिवस निरीक्षणाखाली ठेवावं आणि त्यांना काही आजार नाही याची खात्री झाल्यानंतरच कळपामध्ये सोडावं. शारीरिक स्थिती चांगली आणि रोगमुक्त असलेल्या शेळ्या बोकडांना प्रजोत्पादनासाठी निवडायला पाहिजे. व्यवस्थापन करताना शक्यतो शेळ्यांना विण्याचा काळ प्रखर उन्हाळा किंवा प्रखर हिवाळा हे देखील असायला नाही पाहिजे. आणि ज्या शेळ्यांचे वय 6 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे अशा शेळ्यांना तसंच निरुपयोगी शेळ्यांना कळपातून काढून टाकायला पाहिजे. हे झालं प्रजोत्पादनासाठी शेळ्यांची निवड मंडळी आपण कशा प्रकारे करायला पाहिजे. ही शेळी व्याल्यानंतर करड्यांच्या अंगावरचा द्रव स्वच्छ कपड्याने पुसावा. करड्याच्या नाकातोंडातील द्रव काढून टाकायचा आणि या द्रव्यामुळे मग करडे गुदमरण्याची शक्यता असते बरं का मंडळी. तसंच करड्याची नाळ धारदार चाकू किंवा ब्लेडनं कापावी आणि त्यानंतर मग जंतुनाशक द्रव्याचा बोळा आपण लावायला पाहिजे. करड्यांच्या बाह्य वातावरणापासून संरक्षण देखील आपण करायला पाहिजे. म्हणजे अति ऊन, पाऊस किंवा थंडी हे करड्यांना सहन होत नाही. करड्यांच्या शिंग कळ्यांचा नाश देखील करावा. यासाठी वयाचे पहिले 2 आठवडे हा कालावधी योग्य राहील पा. शिंग कळ्याचा नाश करण्यासाठी इलेक्ट्रिक डी हॉर्नर किंवा कास्टिंग पोटॅशचा वापर करावा. नर करड्यांचे खच्चीकरण करावे आणि यामुळे मासांची प्रतमग वाढत असते. तसंच करड्यांना वेळेच्या वेळी रोगप्रतिबंधक लसीकरण देखील मंडळी वारंवार आपण करून घ्यायला पाहिजे, कारण त्याचा तक्ता तर आपल्याकडे दिलेला असतो पा. तसंच करड्यांचे दूध वयाच्या 8व्या आठवड्यामध्ये हे देखील तोडायला पाहिजे. काही करड्यांची निवड प्रजोत्पादनाकरता बोकड म्हणून आपण करू शकतो आणि त्याच्यासाठी मग विशेष असं लक्ष आपल्याला द्यायला पाहिजे. खाद्याचं व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं आहे तर शेळ्यांना झाडे झुडपांचा पाला खाणं हे लई आवडते. त्याच्यामुळे आपल्या प्रक्षेत्रावर आपण झाडांची आणि झुडपांची लागवड देखील करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सुबाबूळ असेल,

बोर असेल, गिरीपुष्प असेल, याची आपण लागवड करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर चारा पिकांची देखील लागवड करावी. शेळ्यांना हिरव्या चाऱ्यासोबतच कोरडा चारा देखील आपण द्यायला पाहिजे. शेळ्यांना आपली शारीरिक वाढ आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ऊर्जेचीही आवश्यकता असते बघा मंडळी. आणि ही ऊर्जा मुख्यत्वे करून आपण लसूण, घास, बरसीम अशा प्रकारच्या प्रथिनयुक्त चाऱ्यापासून आपल्याला मिळत असते. म्हणून गरजेपैकी 2 ते 3 गरज ही लसूण, घास, बरसीम या चारा पिकांपासून भागविल्या जाते. आणि चारा देताना अर्धा भाग लसूण, घास किंवा बरसीम आपण द्यायला पाहिजे. आणि उर्वरित अर्ध्या भागात गवत, झाडांची पाने, झुडपे आणि कोरडा चारा यांचा समावेश देखील करायला पाहिजे. तसंच उच्च दर्जाचा हिरवा चारा हा उन्हाळ्यामध्ये उपलब्ध नसतो. आणि मग अशा वेळेस आपल्या शेळ्यांना खाण्यासाठी ढेप ही आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तसंच करड्यांना सुरुवातीच्या 5 दिवसांपर्यंत चीक देखील द्यावा. आणि या चिकामुळे करड्यांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती ही चांगल्या प्रकारे विकसित होते. तसंच त्यांचे पोट देखील साफ होते. आणि 5 दिवसानंतर थोडे दूध आपण द्यायला पाहिजे आणि इतर खाद्य देखील हे सुद्धा आपण द्यायला पाहिजे. तसंच मंडळी करड्यांना वयाच्या 15 दिवसानंतर पुरेशा प्रमाणामध्ये प्रथिनयुक्त चारा म्हणजेच लसूण, घास, बरसीम, गजराज हे गवत आपण दिलं तर अतिशय वाढीसाठी करड्यांच्या चांगलं असते बघा. तसंच करड्यांच्या खाद्यामध्ये थोडस मीठ आपण द्यायला पाहिजे की यामुळे करड्यांमध्ये खनिज द्रव्याची कमतरताही जाणवणार नाही. आणि करड्यांना भरपूर प्रमाणामध्ये पिण्यासाठी पाणी अवश्य त्यांना आपण द्यायला पाहिजे. आणि बोकड शेळ्यांना रेतनाच्या काळामध्ये ढेप अवश्य द्यावी. आणि या काळात जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेचा वापर देखील होत असतो बघा मंडळी. त्याच्यामुळे शेळ्यांना संतुलित असा आहार जर आपण दिला म्हणजे याच्यामध्ये प्रथिने, खनिज, क्षार आणि जीवनसत्व हे जर योग्य प्रमाणामध्ये असेल तर आपली शेळी आरोग्याच्या दृष्टिकोनातून अगदी उत्तम राहत असते बघा मंडळी. तसंच रोग प्रतिबंधक व्यवस्थापन आपल्याला काय करायचं आहे की जेणेकरून शेळ्यांचं तब्येत ही चांगली राहील, तर त्यासाठी कळपातील शेळ्या, बोकड आणि करड्यांवर व्यवस्थित असं लक्ष आपण द्यायला पाहिजे. आजाराची लक्षणे उदाहरणार्थ खाणे कमी करणे, ताप येणे, नाकातून किंवा तोंडातून द्रव पदार्थ येणं किंवा आचरणामध्ये काही अपेक्षित बदलावर देखील लक्ष आपण ठेवायला पाहिजे. आणि ही लक्षणे जर आढळली तर त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यायला पाहिजे. वेळोवेळी रोग प्रतिबंधक लसीकरण हे देखील करून घ्यायला पाहिजे. आणि शेळीस संसर्गजन्य आजाराची बाधा झाली असेल असं आपल्या लक्षात आलं तर कळपातून लगेच आपलं जनावर आपण वेगळं काढावं. आणि अशा शेळीची खाण्यापिण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था देखील मंडळी आपण करायला पाहिजे. तात्काळ उपचार सुरू देखील व्हायला हवेत. शेळ्यांना वेळोवेळी जंतनाशकाची मात्रा ही वेळेत आपण देणं गरजेचं आहे. आणि शेळ्यामध्ये विशेषतः करड्यांमध्ये जंताची समस्या जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. आणि शेळ्यांच्या लेंड्याची तपासणी ही देखील करून घेणं महत्वाचं आहे. तसंच योग्य औषधोपचार देखील करायला पाहिजे. आणि जंतनाशक देताना एकाच प्रकारची औषधे वारंवार आपण द्यायला नाही पाहिजे कारण यामुळे जंतामध्ये औषधी प्रतिकारक क्षमताही निर्माण होत असते. शेळ्यांना स्वच्छ चांगले खाद्य पाणी हे आपण द्यायला पाहिजे आणि यामुळे मग शेळ्या निरोगी राहतात आणि निरोगी शेळ्यांना आजार होण्याची शक्यता देखील कमी असते. आता प्रजननाचं व्यवस्थापन आपल्याला काय करायचं आहे तर प्रजननाचे व्यवस्थापन आपण अशा प्रकारे करायला पाहिजे की जेणेकरून 2 वर्षांमध्ये शेळीने 3 वेळेस करड्यांना जन्म द्यावा. याच्यामुळे आपल्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे नफा देखील प्राप्त होतो बघा मंडळी. तसंच प्रत्येक 25 शेळ्यांसाठी एक बोकड प्रजननासाठी वापरावा. शेळी माजावर आल्यानंतर 12 तासानंतर बोकड शेळीजवळ सोडावा आणि रेतन करावं. याच्यामुळे मग शेळी गाभण राहण्याची शक्यता जास्त असते. तसंच ज्या शेळ्या व्यवस्थित रित्या माजावर येत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये गर्भपात होत असेल तर अशा शेळ्यांची पशुतज्ञाकडून तपासणी करून त्यांच्यावर योग्य असे उपचार आपण करून घ्यायला पाहिजे. आणि ज्या शेळ्या उपचारांनाही प्रतिसाद देत नसतील अशा शेळ्यांना कळपातून काढून टाकावं. आता हे झालं प्रजननाचं व्यवस्थापन. त्यानंतर गाभण काळातील व्यवस्थापन आपल्याला काय करायचं आहे तर गाभण काळात शेळ्यांकडे विशेष आपण लक्ष द्यायला पाहिजे. नेहमीपेक्षा शेळ्यांना आहार जास्त द्यावा कारण यामुळे गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि शेळ्यांवर ताणतणाव येत नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. गाभण शेळ्या शक्यतो बाहेर चरण्यास देखील सोडू नये. जर शक्य नसेल तर त्यांना चरावयास इतर शेळ्यांसोबत देखील सोडू नये. विण्यास आलेल्या शेळ्यांना स्वतंत्र गोठ्यामध्ये बांधावं आणि गोठा हा निर्जंतुक केलेला असायला पाहिजे बरं का मंडळी. आणि या शेळ्यांकडे विशेष लक्ष आपण द्यायला पाहिजे कारण प्रसूती केव्हाही होऊ शकते. तसंच शेळी वितांना जर गरज असेल तरच मदत आपण करावी
आणि शेळी अडवली तर तात्काळ पशुवैद्यकास आपण बोलवाया देखील पाहिजे. आणि स्वतः पिल्लू ओढून काढायचं नाही बर का मंडळी, याच्यामुळे करडू आणि शेळी दोघांसही इजा होण्याची शक्यता असते. आणि व्यायल्यानंतर शेळीला गुळाचं पाणी आणि ढेप देणं हे देखील महत्वाचं आहे. आता करड्यांचं व्यवस्थापन आपल्याला काय करायचं, तर शेळी

0: व्याल्यानंतर करडाच्या अंगावरचा द्रव स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा. तर अशा प्रकारे बघा मंडळी, आपल्याला शेळीपालन व्यवसायामध्ये पुरेसं आणि तांत्रिक ज्ञान जर नसेल तर आपला व्यवसाय पूर्णपणे यशस्वी होत नाही. म्हणून शेळ्यांना आपली शारीरिक वाढ आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी जी ऊर्जेची गरज असते ती ऊर्जा मुख्यत्वे करून आपल्याला लसूण घास, बरसीम अशा प्रकारच्या प्रथिनयुक्त चाऱ्यापासून मिळत असते. मग चांगल्या प्रकारे जर आपण प्रजननाचं व्यवस्थापन केलं तर 2 वर्षांमध्ये शेळी 3 वेळेस करड्यांना जन्म देते आणि यामुळे मग व्यवसायाला चांगल्या प्रकारे नफा देखील होतो. तर अशा प्रकारे जर आपण शेळीपालन व्यवस्थापनातील महत्वाच्या बाबीवर लक्ष ठेवलं मंडळी तर आपला शेळीपालनाचा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे चालू शकतो. बघा, ही महत्वाची माहिती आम्ही आता तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे.
1: कृषी संजीवनी.
0: शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान शास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला यातील माहिती. ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी द्यावं, ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावं आणि ऊस पिकावर खोड किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरिफॉस 20% 25 मिली किंवा क्लोरांटा निलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात कानी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी बुरशीनाशकाची फवारणी करावी आणि प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सध्या हळद उकळणे वाळवणे ही कामे करून घ्यावीत आणि हळद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी आणि भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावं. सिंचन हे शक्यतो तुषार सिंचन पद्धतीने करावं. तसंच उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावं आणि काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावं आणि काढणीस तयार असलेल्या आंबे बहार फळांची काढणी करून घ्यावी. बागेतील वाळलेल्या तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटाव्यात आणि छाटलेल्या फांद्यांवर आणि खोडावर बोर्डो मिक्सरची फवारणी करावी. मृगबहार व्यवस्थापनासाठी संत्रा मोसंबी बागेत पूर्वतयारी करावी आणि नवीन लागवड केलेल्या तसंच लहान संत्रा मोसंबी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब बागेत आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावं आणि काढणीस तयार असलेल्या आंबे बहार फळांची काढणी करून घ्यावी. बागेतील वाळलेल्या तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या आपल्याला छाटायच्या आहेत आणि छाटलेल्या फांद्यावर बोर्डो मिक्सरची फवारणी आपल्याला करायची आहे. तसंच चिक्कू बागेत देखील आवश्यकतेनुसार पाणी द्यावं आणि चिक्कू फळांची काढणी करून घ्यावी. उष्णतेपासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी झाडाला 1% बोर्डोपेस्ट लावावी आणि चिक्कू बागेत आंतर मशागतीची कामे करून तण नियंत्रण करावं. भाजीपाला पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. भाजीपाला पिकात आंतर मशागतीची कामे करून तण नियंत्रण आपल्याला करायचं आहे आणि काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामाप्रिड 20% SP 2 ग्रॅम किंवा सायंट्रा निलीप्रोल 10.26 OD 12 मिली किंवा इमामिक्टिन बेन्झॉइट 5% SG 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे. फुलपिकात खुरपणी करून तण विरहित ठेवावं आणि आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावं. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी. तसंच मंडळी, कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमुळे जनावरांना सावलीत बांधावं आणि पिण्यासाठी थंड आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. उष्णतेपासून पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचं आच्छादन करावं आणि गोठ्यातील तापमान कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मुबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनयुक्त खनिज मिश्रण आणि मीठयुक्त खाद्य द्यावं. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चरावयास सोडावं. सदरील कृषी हवामान सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेकडून आपल्याला प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे. नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे. हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला. आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे. आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. आकाशवाणी, देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा.

सोबती आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

0: श्रोते हो सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटक, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी। तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा।
1: आता मंडळी कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा।

आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंताबाईंनी अर्थातच वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतीशिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8:30 झाले आहेत.
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराव ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराव ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
5: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मलिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मलिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे आत्मा मलिक online.com.
6: हेलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.
7: यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. स्त्री शक्तीची पूजा करणारी भारतीय संस्कृती. मग स्त्री भ्रूण हत्या होतेच कशी?

एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 8:05 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 व्यावहारिक आणि भविष्यविधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले. भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं.
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं. हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है. मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है. हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स, मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे.
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टन्टिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात

0: न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणु ऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती, ते आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
1: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा जीडीपीमध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली, जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपयांच्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात ऐकूया ओंकार महामुनी आणि सहकाऱ्यांनी

ओमकार महामुनी आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली संगीत भजनं आपण ऐकत होतात. 8:30 वाजतायत, सुगम संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मीरा परांजपे यांनी गायलेलं गीत. गीत आहे शांता शेळके यांचं.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका, मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. स्वरांजली.

प्रदीप धोंड यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकत होता. भावधारा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आणि त्यानंतरचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन. देश ठुमरी आणि दादरा आपण ऐकणार आहोत. त्यांना तबला साथ आहे अतुल ताडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूयात नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन देश ठुमरी आणि दादरा.

नादब्रह्मय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. त्यांनी गायलेला देश ठुमरी आणि दादरा आपण ऐकलात. त्यांना तबला साथ अतुल ताडे यांची आणि हार्मोनियम साथ सुधांशु घारपुरे यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही. आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका, मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.